नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्जवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 24 आषाढ 1948, 15 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपलं स्वागत करतो. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

गौतम सुत्रावे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं, पुष्पा बागधरे यांच्या स्वरात. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात श्रोते हो, यानंतर ऐकूयात संत एकनाथ महाराजांची भक्तिगीत रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

संत एकनाथ महाराजांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर स्वामी श्री सत्यमित्रानंद गिरी महाराज यांचं हिंदी भक्तिगीत रचना ऐकूयात, ओम व्यास आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

श्रोते हो, या हिंदी भक्ती गीत रचने यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात राजा बढे यांचं देशभक्तीपर गीत समूह स्वरात. संगीत आहे कणू घोष यांचं.

0: श्रोतो, या देशभक्ती गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी ह्या शेतीविषयी लघु कार्यक्रमात सोयाबीनवरील बुरशीजन्य रोग याविषयीची माहिती, भाग 3 संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर, हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू 7:25. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 7:40 आपण ऐकू शकाल. 7:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कौशल्याची कास प्रगतीची आस हा जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू 8:40. 9-10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:10 संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम, यामध्ये पंढरीची वारी महाराष्ट्राची सत्वधारा याविषयीच्या माहितीचा भाग 2 संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 11:00 सुगम संगीत. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम, यामध्ये महाकवी कालिदास दिनानिमित्त काव्यसंमेलन काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. 1-5 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. युववाणी 5:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 6:10 यामध्ये पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला राग देस आपण ऐकू शकाल. 6:30 घे भरारी हा युवा मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. वृत्तविशेष 7:15 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. घरशिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम

0: साडेसात वाजता यामध्ये नवीन फळबाग लागवड याविषयी श्री भुजंगराव लोकरे उपकृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सोबतच आरोग्य बळीराजाचं यामध्ये रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती भाग पाचवा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रेखा टिके. आणि उद्याचा 16 जुलैचा धाराशिव जिल्ह्यासाठीचा हवामान अंदाज. रात्री 7:15 वाजता लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये विठ्ठल महिला भजनी मंडळ काजळा तालुका धाराशिव यांनी गायलेले अभंग आपण ऐकू शकाल. रात्री 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10 वाजता हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम. तर श्रोत्यो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 होत आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात सोयाबीनवरील बुरशीजन्य रोग याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, सोयाबीनवर येलो मोझाईक नावाचा एक रोग पडतो. हा रोग याच नावाच्या विषाणूमुळे होतो, म्हणजे येलो मोझाईक नावाच्या विषाणूमुळेच होतो. आणि या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. आपल्या सोयाबीनच्या पेरणीनंतर 75 दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव जर झाला तर नुकसान होतं, परंतु जर आपलं सोयाबीनचं पीक 75 दिवसांच्या पुढं गेलं असेल तर त्याचा एवढा त्रास होत नाही. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या पानावर पिवळ्या हिरव्या रंगाच्या चट्ट्यांचे मिश्रण दिसते. जास्त प्रादुर्भावात पाने पूर्णपणे पिवळी होतात. त्यानंतर पानाच्या पिवळ्या भागावर गडद भुरकट तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पाने मलूल झाल्यासारखे दिसतात. या येलो मोझाईक रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधून ती नष्ट करायची. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी 2 ग्रॅम थायामेथॉक्झॉम म्हणजे 25 WP प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारायचं. म्हणजे याच्यावर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात नियंत्रण मिळवता येतं. येलो मोझाईक नंतर सोयाबीन मोझाईक हा एक रोग आहे. हा रोग मोझाईक विषाणूमुळे होतो. आणि या सोयाबीन मोझाईक रोगाचा प्रसार मावा, झाडाचा रस आणि बियाण्याद्वारे होतो. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते, त्यांची पानेही लहान आणि अरुंद दिसतात, तर प्रादुर्भावग्रस्त बियाणे उगवत नाही किंवा त्यापासून रोगग्रस्तच रोपे उगवतात. याच्या नियंत्रणासाठी शेतातील तणे काढून टाकावी, पिकावरील माव्याचे नियंत्रण करावे. नियंत्रणासाठी 2 ग्रॅम थायोमेथॉक्झाम किंवा 10 मिली डायमेथोएट हे प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करा. प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधून काढून ती जाळून नष्ट करा. यानंतर मंडळी, सोयाबीनवरील मोठा आणि जास्त प्रमाणात दिसणारा रोग म्हणजे तांबेरा. सोयाबीनवरील तांबेरा हा रोग महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दिसून येतो. तांबेरा हा एक बुरशीजन्य रोग आहे. या बुरशीचे शास्त्रीय नाव फॅकोपसोरा पॅचिरायझी असं आहे. ही बुरशी सोयाबीन आणि सोयाबीन कुळातील इतर 87 पिकावर दिसून येते. आणि या रोगामुळे 50 ते 80% नुकसान होतं बरं का. या रोगाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास पिकाचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तांबेरा रोगाची लक्षणं म्हणजे या रोगामुळे सोयाबीनच्या जमिनीलगतच्या पानावर सुरुवातीस पानाच्या खालील बाजूस तांबूस ठिपके दिसून येतात आणि नंतर झाडाच्या वरील पानावरही येतात.

0: जर हवामान पोषक असेल तर सर्वच पाने तांबूस होऊन पानगळ मोठ्या प्रमाणात होते. हा रोग हवेमार्फत पसरतो आणि थोड्याच अवधीत सर्व भागात पिकावर दिसून येतो. दमट आणि आर्द्रतायुक्त हवामान रोगाच्या वाढीस अनुकूल असल्यामुळे या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. जवळपास बागायती क्षेत्र असल्यास तांबेरा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. प्रादुर्भाव प्रामुख्याने पानावर, काही वेळा कोवळ्या शेंगावर आणि कोवळ्या खोडावर सुद्धा दिसतो. पिकाच्या उन्हाळी लागवडीमुळे या रोगाची बुरशी या पिकावरून दुसऱ्या पिकावर उपजीविका करून वाढत जाते आणि योग्य हवामान मिळाल्यास त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. या तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याची सोय असलेल्या भागामध्ये सोयाबीनची पेरणी लवकर म्हणजे 15 ते 25 मेच्या दरम्यानच करायला पाहिजे होती. यावर्षी नसेल केलं तर पुढच्या वर्षी करून घ्या.
1: सोयाबीनवरील बुरशीजन्य रोग याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 6:45 होत आहेत प्रथम आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही, त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उल्लेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका, कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्वॉल्व करतो, म्हणजे तुमचे बोट, तुमचे सांधे, ह्याच्यामध्ये लाल पुरळ येणं. पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरळ तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात, तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने, हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची, तर सगळ्यात महत्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतोवर टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालं आहे की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 10

0: वाजता 9 ते 10 मध्ये सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 मध्ये तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात. अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकार शक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिस पासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या आबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात. म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं. म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासिसार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जेवणासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व

0: मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची. यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे. हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात खिचडी या चित्रपटातील गीतानं. जगदीश केबुडकर यांची गीतरचना सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांच्या स्वरात. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

तरी नहीं, अजून येत नाही तशी मजा। हां अठा डन काठेवाडी होशील का रे राजा?

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा

0: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
1: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यालाही मंजुरी. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. पंढरपूरमध्ये उद्यापासून 24 तास दर्शन सुविधा. आणि राज्य शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षेत 10वीचे 29% तर 12वीचे 39% परीक्षार्थी उत्तीर्ण. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. 2019 कर्जमाफी योजनेतल्या सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी देण्याचा तसंच वर्ष 2026-27 मधली नियमित परतफेडीची अट रद्द करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येणं शक्य होईल. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींना मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. कारागृहांमधल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन कैद्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदान योजनेच्या रकमेत दुपटीनं वाढ करत ते 50,000 रुपये करण्याचा तसंच निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा या योजनेत समावेश करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24,95,00,000 रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निधीतून क्रीडा संकुलात सिंथेटिक एथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो यासाठीची मैदानं, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशी कामं करता येणार आहेत. बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
1: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुबार पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशांनी घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणे त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो पालकमंत्र्यांच्या बीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 टीएमसी साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला.

0: गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये जायकवाडी धरणात 32%, कोयना धरणात 49%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात 334 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला आहे. राज्य मंत्रिमंडळापुढे काल झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांनी तूर किंवा बाजरीच्या पेरणीला प्राधान्य द्यावं, तसंच उगवून आलेल्या पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी मला वाटते पूर्ण झाली असेल, परंतु काही जणांची तर पेरणी राहिली असेल, तर त्यांनी आता कपाशी वगैरे अशा पिकाकडे न वळता तूर किंवा बाजरी या पिकाकडे वळावे आणि याची पेरणी करावी. पिकांची वाण निवडत असताना सुद्धा कमी कालावधीचे वाण निवडावेत. सध्या वातावरण थोडंसं कोरडं आणि ढगाळ झाले, साधारणतः आता आपण जर बघितलं तर पिकं हे अगदी 2-3 पानावरची पिकं आहेत, 4 पानावरची पिकं आहेत, आणि या पिकांना आपल्याला लाईफ सेव्हिंग सिंचन आपल्याला द्यावं लागेल.
0: आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर इथं भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांचं नियोजन अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी येत्या 16 तारखेपासून पददर्शन सुविधा 24 तास उपलब्ध राहणार आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2,500 मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका काल जारी केली. त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. इयत्ता 8वीमधली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल, असं CBSE स्पष्ट केलं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.53% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 12वी परीक्षेत हे प्रमाण 38.72% इतकं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा 10वीचा निकाल 34.27%, तर 12वीचा निकाल सुमारे 53% लागला आहे. लातूर विभागाचा 10वीचा निकाल 34.55%, तर 12वीचा निकाल 46.53% इतका लागला आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेला निर्णय केंद्रीय समितीनं कायम ठेवत पीक विमा कंपनीचं अपील फेटाळून लावलं आहे. पुढील 7 दिवसात पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश समितीनं दिले आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. खरीप 2025 धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी 1504 पीक कापणी प्रयोग घेण्यात आले होते. त्यापैकी 56 महसूल मंडळातल्या 368 प्रयोगांवर विमा कंपनीनं आक्षेप घेत आधी राज्य आणि नंतर केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती. लातूर जिल्ह्यातल्या शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. 30 जुलैपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिले. विशेष मतदार यादी पुनरीक्षण SIR मोहिमेत कन्नड तालुक्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. मतदार नोंदणी

0: अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या काही बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनानं त्यांचं विशेष कौतुक केलं. संत नामदेव महाराज तसंच संत जनाबाई यांच्या पालखीचं आज अंबाजोगाई इथं आगमन होत आहे. योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्यातर्फे या पालख्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 1:30 वाजेदरम्यान होणाऱ्या स्वागत समारंभात पालखीचा अश्वरिंगण सोहळा होणार आहे. वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग पायीवारी काल धाराशिव जिल्ह्यात कळंब शहरात दाखल झाली. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीत 15 दृष्टीहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी 5 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यालाही मंजुरी. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय. आणि राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा, 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवाद, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम श्रोते आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 7:22 होत आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
1: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था
0: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था
1: दाम दुप्पट ठेव मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था
0: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं नियम व अटी लागू
1: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया संपर्क 024-72-22-40-39
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का साड्यांच्या 1000 व्हरायटी त्याही न्यू ब्रँड त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय आजच या श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर
3: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT

0: अशी इथे
1: बीटेक आणि पॉलिटेक्निकच्या सीएससी सिव्हिल मेकॅनिकल ईएनटीसी तसेच बीसीए साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे जेएसपीएम चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड संदाने रोड.

0: पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव।
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 7:25 होत आहेत। महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40 होते,
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दानी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यांमधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड

0: असा आहे. आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
0: गोष्ट
1: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: नक्कीच. तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये तर कृती महत्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात.
0: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी. मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो. शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4, 5, 6 वर्षामध्ये गटशेती ही जी चळवळ वाढती आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो. तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून, कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी, जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाही आहे आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये बनणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. सर, खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज 77वे जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला

0: सांगितलं त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
1: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाही आहे. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो. आणि ही जी पार्टनरशिप आहे, एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाही आहे,
0: ही
1: महत्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती माती पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आहे. आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
0: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्या संदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथेच संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे
2: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात आरती प्रभू यांची गीतरचना महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.

0: लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.

0: रवींद्र साठे यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतकार होत्या आरती प्रभू आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

दीपक चौधरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. सपना मुखर्जी आणि विनोद राठोड तसंच सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट होता क्रोध.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह दोन रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या दोन जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा

इंदिवर यांची गीतरचना पण ऐकलीत. किशोर कुमार आणि सपना यांच्या स्वरात संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 8:30 होतात प्रथम राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर 8:40 समन्वित कार्यक्रम कौशल्याची कास प्रगतीची आस, आणि त्यानंतर 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष्य गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं 2रा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात 2रा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक.
याबरोबरच हे राष्ट्रीय

0: बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.
3: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया. देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया. ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया. नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
4: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
5: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मेळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
3: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 2014 ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
4: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम

0: करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो.
1: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते, पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे, पण जे कौशल्य आपण आत्मसात केले, या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली, तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्र निर्माण आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतो आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतो आहे. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. व कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास, अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्रो, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते, पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया, या ठिकाणी मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होता येऊ शकतं. आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
0: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महास्वयंरोजगार या पोर्टलवरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध

0: आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
1: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही, तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही, तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये, तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AI मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
2: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
3: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट ITI नागपूर इथून ITI केलं आहे. ITI ने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
4: नमस्कार, माझं नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडमध्ये माझा ITI एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये

0: चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
1: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट ITI मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही ITI मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे, तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
2: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी ITI नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या ITI खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढे सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
3: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्त्व आहे.
4: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगदाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्कीच सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, MMD सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळे पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथला 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिपसाठी पण प्रयत्न करतो, जॉबसाठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10वीनंतर साधारण 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थार्जन त्याचं सुरू होऊ शकतं 1-2 वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो.
5: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया. उठा जागे वा सारे, कौशल्य पणाला लावूया, उजळवून भविष्य साऱ्यांचे, आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.
6: श्रोते हो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास, प्रगतीची आस. निवेदन होत अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं, लेखिका प्राध्यापिका सपना टाक, सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
7: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम. आज ऐकूयात पंढरीची वारी, महाराष्ट्राची सत्वधारा. याविषयी कार्यक्रम भाग दुसरा, संकलन आणि निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं.

0: तुमचं हार्दिक स्वागत करते.
1: पुंडलिक वरदा श्री दानदेव तुका.

येवोनिया नरदेहा झाकीतिले डोळे बळेची आंधळे होती लोक उजेडा सरसी न चालती वाट पुढील बोभाटा जानोनिया तुका म्हणे जाऊ साधवीत वाट भेटे तरी भेटो कोणीतरी. श्रोते हो परमार्थाचा विचार प्रापंचिक दृष्टीने करताना संत तुकाराम महाराज या अभंगात सांगून जातात की या जन्मामध्ये सर्व गोष्टी साधता येतात. प्रत्यक्ष प्रकाश हा नरदेहात दिसतो असा लाभ पुन्हा मिळणे नाही. तेव्हा या मार्गाने जाताना लोकांना कळण्यासाठी आपण आरोळ्या मारीत जाऊ, मग कोणी येवो अथवा न येवो.

श्रोते हो, आपल्या लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारी पंढरीची वारी सुरू झाली आहे. अध्यात्म आणि परमार्थाचा मेळ प्रापंचिक कर्तव्याशी जोडून आपलं संत साहित्य एक प्रकारे आपल्याला हीच शिकवण देत असतं की अध्यात्म आणि परमार्थाचा मार्ग निवडताना प्रापंचिक कर्तव्यांकडे डोळे झाक करता कामा नये. आणि अशाच प्रकारे अध्यात्म आणि प्रपंच या दोन ध्रुवांचा सुवर्ण मध्य साधणारा आषाढी एकादशीचा सोहळा आणि पंढरीच्या वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्रीय सांस्कृतिक पर्वाचा जणू मेरुमणीच ठरतो.

श्रोतेहो, पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचा देखणा सोहळा आपल्या वैभवशाली परंपरेचा समृद्ध असा स्रोतच आहे. या स्त्रोत

ताने अनेक संत जन्माला घातले, ज्या साहित्य परंपरेवर महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे असं संत साहित्य याच वारीच्या कोशीतून उदयाला आलं. विठुरायाला माऊली संबोधून चराचराला एकरूपतेचं स्वरूप देणारा वारकरी संप्रदायही याच वारी

संस्कृती हो, पंढरीची वारी स्वतःमध्येच एक प्रवाही जीवन आहे. या वारीला स्वतःचा रंग आहे, साज आहे, स्वतःचं असं देखणं रूप आहे, स्वतःचं तात्विक अंग आहे आणि हे सर्व ऐहिक जगण्याच्या संगतीनं आहे. म्हणूनच या पर्वाची गणना अद्भुत आणि अवर्णनीय अशीच केली जाते. अर्थात श्रोते हो, पंढरपूरच्या वारीमध्ये संतांच्या पालख्यांचं प्रस्थान ते आषाढी एकादशीपर्यंत पंढरपुरातील त्यांचं आगमन असा हा वारीचा कालावधी तसा मर्यादित दिवसांचाच असतो. पण याच मर्यादित कालावधीतला वारीचा प्रवास वारकऱ्यांचं अवघं जीवन व्यापणार ठरतं. अजिम्या देखिली पंढरी नाचतात वारकरी, भार पताकांचे करी भीमातीरी आनंद आनंद.

श्रोते हो, ज्येष्ठ महिन्यात मानाच्या पालख्यांचं पंढरपुराकडे प्रस्थान होतं आणि या वारीची ध्येयपूर्ती आषाढी एकादशीला विठूच्या सावळ्या रूपदर्शनात होते. खरंतर आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातील लोकपरंपरेचा मोठा देखणा उत्सव. वारीत सामील वारकऱ्यांचा विठूचरणी तादात्म्य पावण्यासाठी लागलेल्या ओढीचा हा अत्यंत विलोभनीय दर्शन सोहळाच ठरतो. श्रोते हो, पंढरपुरात वर्षभरात चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी अशा चार वाऱ्या भरतात. परंतु यापैकी आषाढी आणि कार्तिकी या प्रमुख वाऱ्या महत्वाच्या मानल्या जातात. एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी, व्रत करी जो नेमाने तेथ वैकुंठ

वैकुंठाचे पणे, नामस्मरण जागरण, वाचे गाय नारायण, तोची भक्त सत्याचा ऐका जनार्दन म्हणे वाचा। श्रोते हो, आषाढी एकादशीच्या उपासनांचं पालन एकादशीच्या धार्मिक मान्यतेनुसार आणि पुरातन आख्यायिकांनुसार जनमानसात महत्वाचं मानलं जातं। परंतु श्रोते हो, कुठल्याही उपासनेचं पालन हे मनोनिग्रहावर केंद्रित असतं। हे पालन मनाच्या नियंत्रणावर अवलंबून असतं। खरं तर मनावर नियंत्रण हेच जीवनात सर्वांग यशप्राप्तीची गुरुकिल्ली ठरते। आणि म्हणूनच सरावानं मनाची स्वाभाविक आणि नैसर्गिक चंचलता कमी करून मनोनिग्रह वाढवण्याचं ध्येय आषाढी एकादशीच्या उपासनांमध्ये सामावलेलं आहे। एकूण काय श्रोते हो, वारीचं महत्व हे धार्मिक मान्यतेपुरतं अथवा व्रतवैकल्यांपुरतंच मर्यादित नाही। या वारीला एक आध्यात्मिक आणि एक वैज्ञानिक अधिष्ठानही प्राप्त झालेलं आहे। कारण या वारीमुळे, उपासनांमुळे मनाला शिस्त लागते, चंचल वृत्तीत स्थिरता आणि तटस्थता येते, समाज आणि आपण यांच्याबद्दल एक व्यापक दृष्टिकोन तयार होतो। हा दृष्टिकोन सकारात्मक आणि सर्व समावेशक असतो। संत तुकोबा म्हणतात, एका व्रताचे महिमान नेमे आचरती जन, गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी।

श्रोते हो, आषाढी वारी आणि एकादशीचं सर्व समावेशक आणि सर्व व्यापक असं स्वरूप समाजाच्या सकारात्मक आणि सहिष्णू प्रवृत्तीचं दर्शन घडवतं. आपल्या भारतीय मूल्यांमधील विविधतेतील एकता या सूत्राला देखील ही वारी बळकटी देते. कारण आषाढी वारी अनुभवण्यासाठी जात, धर्म, पंथ, लिंग, वय या गोष्टींच्या बाधा कधीच आड येत नाहीत. इथे महत्व आहे फक्त आस्थेला, श्रद्धेला आणि भक्तिभावाला. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ हाती घेऊन नाचा.

श्रोतेहो, अनंत अडचणींना तोंड देऊनही वारीतील वैचारिक, तात्विक आणि आध्यात्मिक आस्थेचा झरा कधीही आटत नाही. तो कधीही आटला नाही आणि तो कधीही आटणारही नाही. अशा या आध्यात्मिक परंपरेचे आपणही एक पाईक आहोत. हा अभिमान सर्वच महाराष्ट्रीयन बाळगतात. आषाढी वारी ही आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक समृद्धीचं प्रतीक आहे. प्रपंच सांभाळता सांभाळता परमार्थाची कास धरणारा हा भक्तिप्रवाह तुमच्या आमच्या जीवनात भरभरून राहो, हीच त्या विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना. आणि या प्रार्थनेसोबतच श्रोतेहो, मी शिवदिला कार्यक्रमातून आता आपल्या सर्वांचा निरोप घेते. श्रोतेहो, पुन्हा भेटणार आहोत संत सांगातीच्या पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही सर्वजण स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि ऐकत रहा आकाशवाणीचं धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन ॲपवर. जय हरी विठ्ठल.

0: पंढरीची वारी, महाराष्ट्राची सत्वधारा याविषयीचा कार्यक्रम आपण ऐकलात. भाग होता दुसरा. संकलन आणि निवेदन होतं शिवलीला शिवपूजे यांचं. श्रोते हो, याबरोबरच संत सांगाती हा संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संपला.
1: सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
3: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली

0: जेएसपीएम पुणे संचलित बीआयटी बार्शी इथे
1: बीटेक आणि पॉलिटेक्निकच्या सीएससी सिव्हिल मेकॅनिकल ईएनटीसी तसेच बीसीए साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे जेएसपीएम चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड संगाणे रोड, बार्शी. मोबाईल 90-490-76-781.
2: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
3: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
2: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
3: अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: श्रोतो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गीतांजली, हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात मोसंबी नारंगी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं. स्वर उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांचा, संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

गुलछडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते जगदीश खेबुडकर, संगीतकार राम लक्ष्मण आणि स्वर होता आशा भोसले यांचा. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर दुनिया करी सलाम या चित्रपटातील गीत ऐकूयात.

मंगेशकर यांचा आणि चित्रपट होता दुनिया करी सलाम। कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सुळावरची पोळी या चित्रपटातील, स्वर आशा भोसले भूपिंदर आणि सहकाऱ्यांचा।

आशा भोसले भूपिंदर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील 16 वर्षी पोळी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नवरी मिळे नवऱ्याला. या चित्रपटासाठी सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकरांचं गीत ऐकूयात. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात. नाव मोठं आणि लक्षण खोटं या चित्रपटातील शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीत आहे अनिल अरुण यांचं.

बरं, तर श्रोते हो, या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे सुगम संगीत या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे राम फाटक यांचं.

दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.

0: शंकर रमाणी यांची गीतरचना आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी.
1: चाटला पॅटणी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला पॅटणी सेंटर सोलापूर.

0: पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: दूधसारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूधसारी साठी गल्ली सोलापूर.

बाबा बोरकर यांचं गीत आपण ऐकलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर भारा तांबे यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा.

वारा कांत यांची गीतरचना आपण ऐकली, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली. स्वर होता सुधीर फडके यांचा. श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडीशी बेवफाई या चित्रपटातील गीत ऐकूयात.

एस एच बिहारी यांची गीतरचना आपण ऐकलीत. मोहम्मद अजीज, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात, संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पाच पापी या चित्रपटातील गीत ऐकूयात.

अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते अंजान आणि चित्रपट होता पाच पापी.

आजा मेरी जान या चित्रपटासाठी सोनू निगम यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. संगीत होतं निखिल विनय यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील गीत. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं.

जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं, आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा जब प्यार किसी से होता है या चित्रपटासाठी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथमदिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री, त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर. बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून, दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिलसाठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन, लेखिका, कवयित्री.

0: गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहातून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता. तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसऱ्या आहेत प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्यसंमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली आहेत. अशा या तिघी कविता प्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैफिलीत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याचीही सुरुवात आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलगद बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे, तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता. आणि म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तर तो भावनांचा, स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला, ज्ञानदेवाच्या ओव्यातून ओलावला, तुकारामांच्या शब्दात भक्तिरंग झाला, बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्यासोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात, पण काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
2: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परिनीतळतेचा पारा, तो एकाएकी झाला

0: एकटा असा की शाप, तो एका एकी झाला एकटा असा की शाप, ओटी तचगन मातेचा मागितला उशाप। मी वसेन जिव्हे वरती सरस्वतीचे बोल, मी वसेन जिव्हे वरती सरस्वतीचे बोल, अन कालिदास नावाने गेला जिंकून काल। कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले, कुमार संभव आणिक मेघदूत ही स्त्रवले, विरह गीत यक्षाचे अजरामर जगिया झाले। शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, ऋतुसंहार ऋतूंचे चुंबुन घेते गात्र। तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंका। भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर।
1: अतिशय सुंदर कविता। महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्ययात्रेची सुरुवात तर झाली। कालिदासांनी मेघदूतमध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेशवाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रूपाने अवतरतो। आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही, तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे। धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे, भक्तीची चाहूल आहे, पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे। आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते। कोण बोलवतंय, कुठे जायचंय हे समजत नसतं, पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं। त्या अनामिक ओढीचं, भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी। कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे। आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे, सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे। अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझा, कुठे निघाले कशी निघाले कोणी न जाणे। अजाणता पाऊले चालती वाट निराळी, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी। कळे नाच गारुड मनावर कसले आहे, कळे नाच गारुड मनावर कसले आहे, मन आनंदे नाचत राही होत गोंधळी। विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, मने मनाशी जोडत जातो भक्ती साकव। टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते आर्जव। आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते, ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती समतेची, प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बरं। प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात, त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात। पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही।
2: वारी असाच या वारीत मी सामील झालोय, पण मी काही कोणी वारकरी नाही। माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही, हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही, कपाळावर गंध व बुक्का नाही, मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही, पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही, असाच केवळ या वारीत मी सामील झालोय। केवळ कुतूहल अन औत्सुक्य आहे माझ्या मनात, अन शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात, असाच या वारीत मी सामील झालोय। तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत, तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केले स्वागत। शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव, डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा अन मुखामध्ये त्याचे नाव। ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, ब्रँडेड कपड्या

0: वरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग.
1: छान छान.
0: शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून. तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी.
1: वा वा वा, खूप छान. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला हा तरुण मंडळी बघा, ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही, कपाळी गंध नाही, हातात टाळ नाही, पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे. वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही, ती अनुभवातून जन्मते. माणसांवरचा विश्वास, समतेची जाणीव, प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण, त्या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते, पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो. खरं तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले. आषाढ, मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे. मेघदूत मधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे. आता पाहूया वारीचे आणखी एक रूप माझ्या कवितेतून. वारी म्हणजे चालणारी भक्ती, टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा, चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद, आणि हाच अनुभव मी आता सादर करते. ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी. देहू आळंदीला जागली पहाट, देहू आळंदीला जागली पहाट, पालखीचा थाट रंगरंगी, चिपळ्यानी टाळ धरतात ताल, रंग भवताल विठू रंगी. दिसे जरी काळा मनाचा निर्मळा, भक्तांचाही मेळा त्याच्यापाशी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी, आषाढाची वारी येता दारी, रूप सावळेसे उभे विटेवरी, रूप सावळेसे उभे विटेवरी, डोळ्यात साजिरी छबी तुझी.
2: वा.
1: चंद्रभागा गाते जनीचे अभंग, चंद्रभागा गाते जनीचे अभंग, कीर्तनात दंग भागवत, ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले, हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची.
2: बाबा छान.
1: प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी.
2: खूप छान,
1: धन्यवाद. या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो, आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत. वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे आणि निसर्ग एका मोठ्या जल्लोषाची तयारी करू लागला आहे. पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही हा, तो रंग उधळतो, गंध पेरतो आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो. ऐकूया भिंगर वारा, प्रणिता कुलकर्णी यांची कविता. यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात. ऐकूया त्यांची कविता.
3: भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, धावत धावत थेंबट पोरे दारा पुढती आले, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, ऊन पसरता किती पहावे इंद्रधनुचे, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी,

0: डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणं. हिरवा शेला असा पसरला मोजून घेता काय. हिरवा शेला असा पसरला मोजून घेता काय. वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय. सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज. सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज. पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस. पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस.
1: खूप छान गोड गोंडस कविता. पाऊस कोसळून गेला धरती न्हाऊन निघाली पानापानांवर मोत्यांची उधळण झाली. आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरली आहे. ऋतूंची ही एक भाषा असते हा. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो. आषाढ ओल देतो, शरद निर्मळता देतो, वसंत रंग देतो आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत. गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं. कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे. कविता क्षीरसागर यांची ही कविता. थंडीचे वर्णन अनेकांनी केले पण ही कविता केवळ गारव्याची नाही, ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची. शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची.
2: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी. उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी. उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी. उशिराचं ये सूर्य आकाश द्वारी, प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. घरा भोवतीने धुके ताटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले. घराभोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले. अशी जीवघेणी जरी फार थंडी, उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. दुपारीस जादू उन्हाची पसरते, दुपारीस जादू उन्हाची पसरते. धरेला जणू बाहुपाशात घेते. कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा, कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा. उमलती फुले अन गुलाबी गुलाबी. हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी. लवंडून देते कुणी रंग गगनी, लवंडून देते कुणी रंग गगनी. हळू सांज येते मुक्या पावलांनी. लपेटून वारा तनू थरथरेही, लपेटून वारा तनू थरथरेही. उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे, ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे. शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे. जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, जरी थंड वाटे तरी ऊब मिळते. अशी ऊब असते गुलाबी गुलाबी. हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी. ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: मला जर गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे. हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते. निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो. म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता, त्याला दिसते मनाची ओल, आठवणींची धूसर किनार, विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा. कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता. मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो, नाही का कविता?
3: अगदी खरं, अगदी खरं.
1: कधी ऐकणारा, कधी समजून घेणारा, तर कधी न बोलताही सगळं सांगणारा. आपण नेहमी पावसाची वाट पाहतो, त्याच्या येण्याचा आनंद साजरा करतो, पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का? पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून. कविता ताई ऐक. मगाशी गुलाबी गुलाबी

0: तुझं वृत्त होतं भुजंग प्रयात आणि आता मी सुमनदार माला लिहिलेली.
1: अरे वा, फेवरेट,
0: अतिशय आवडतं. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. तुझ्याही मनावर खरे सांग मजला उमटलाय कुठल्या व्यथेचा ठसा. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणाला कळावी तुझी वेदना. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणाला कळावी तुझी वेदना. नवे एकटे पण तुझ्या भोवती सांग माझ्या परी रोज असतेच ना. कशी पालवी कोण नखलू न गेले.
1: वा वा,
0: कशी पालवी कोण नखलू न गेले. मनातील वेलीस कळले कुठे. मनाला जणू लावण्या फक्त चकवा नकोशा क्षणांचेच येती तिथे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे. जरी मी न मागितलेली कधीही, जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. तुझीही असेलच तुझ्या सारखी पण मला सांग ना पावसा तू कथा.
1: वा वा वा,
0: तुझ्यातील मी आणि माझ्या तलातू, तुझ्यातील मी आणि माझ्या तलातू. कधी भासलो ना जरी वेगळे तुझेही बरसणे नि माझे तरसणे. जणू सात रंगातले सोहळे. म्हणूनी जरा ढाळते आसवे, म्हणूनी जरा ढाळते आसवे. मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर, म्हणूनी जरा ढाळते आसवे. मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. जगाला कधी तू न समजू न देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. मंडळी, आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता, आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे. कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही, तो शेतकऱ्याचा असतो, तो नदीचा असतो, तो मातीचा असतो, तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो. काळ्या मेघांच्या गर्जनेत, पहिल्या सरींच्या स्पर्शात, मातीच्या सुगंधात आणि नवजीवनाच्या आश्वासक चाहुलीतून उलगडणारा पावसाचा हा मंगल सोहळा ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितेतून.
2: कवितेचं नाव आहे पाऊस. मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. बाष्पजलाने मंथर किमया केली वरती. बाष्पजलाने मंथर किमया केली वरती. काळ जातली ओल नभाला कळली पुरती. संध्याकाळी दूत मुराळी वळी वाला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता. कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली. कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली. भूलोकावर जलबिंदूंची वर्षा झाली. चराचराला ओलसरीचा आनंद झाला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता. खोप्यामध्ये चुकाऊची धांदल झाली. कोप्यामध्ये चुकाऊची धांदल झाली. खिल्लारांनी मागे परतत धूम ठोकली.
0: वा वा वा.
2: रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या. रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले. तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले. तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. तप्तभूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे. तप्तभूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे. जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर.
0: वा वा वा.
2: व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला. वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला.
0: सुरेख सुरेख, खूप सुंदर. पाऊस कोसळला, धरती तृप्त झाली, आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली. अशा वेळी

0: मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते. पायाखाली मऊ गवत असावे, डोक्यावर झाडाची सावली असावी आणि श्वासाश्वासागणिक निसर्ग आपल्याशी बोलत राहावा. माणूस चालत असतो पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता.
1: वा वा,
0: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी, दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक.
2: पानांचीही सळसळ रोज देई आवतन, पानांचीही सळसळ रोज देई आवतन, चलसये चालसये ठेका आमच अधरून.
0: बर,
2: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, पाय पडता तालात

0: सृष्टी रिझवते, पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते। उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, घालवते सारा शिण पाखरांची किलबिल। वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वाटे मध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर। अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, किती चाललो तरीही वाटे चालतच राहू। चामर धरती झाडे माझ्या डोळीवर, छत्र चामर धरती झाडे माझ्या डोळीवर, उन्हा पासून वाचवे झू मायेचा पदर। प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस, प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस, बोलीस येणा जरा सावलीत बस। किती घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात, घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात, दिवसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात, दिवसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात।
1: मंडळी पहाट संपली, सूर्य तरुण लाकडावरती वरती, पण निसर्गाचा चमत्कार अजून संपला नाही बरं। दिवसाला दिसणारे जग रात्र होताच एका वेगळ्याच जादुई विश्वात रुपांतरित होते। अंधार पसरतो आणि त्या अंधारालाच प्रकाशाचे असंख्य ठिपके लागतात। जणू पृथ्वीवरच चांदण्यांनी आपला मुक्काम हलवलाय। याच अद्भुत अनुभवाकडे घेऊन जाईल पुढची कविता। ती कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची।
2: ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब, ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब, रानामध्ये दिवाळीची सुरू लग बग। रानसार विसावत अंधाराच्या मिठी, रानसार विसावत अंधाराच्या मिठी, हळूहळू महालात शेतू लागे ज्योती। चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, एक एका पानावर उजेड शहारा। पान पान उजळता झाड उजळते, पान पान उजळता झाड उजळते, शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते। उजळून जाती वाटा चमचमे झाड, उजळून जाती वाटा चमचमे झाड, बुट्टीदार जर तारी नदीचा पदर। भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, ऐल तीर पैल तीर कोण घेई साध। काजव्याच्या काळजात लक लक होते, काजव्याच्या काळजात लक लक होते, ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते, ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते।
1: सुरेख सुरेख सुरेख,
2: धन्यवाद।
1: मंडळी, कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो, तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू, किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही। मंडळी, काजव्यांचाच म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर मनाकडे वळतो, निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते। माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो। त्या संवादाला कधी छंद लाभतो, कधी मुक्त छंद, आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार।
2: खरे,
1: गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते। दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी, अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची। गझल सादर करते
3: इर्शाद।
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी।
3: बर,
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी, सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले, सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले, खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी,
3: वा वा,
1: खडकालाही खळी।

0: आडते छोटीशी पागोळी आणि शेर आहे, शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला. शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला, त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी. त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी. आणि शेर एक कविता ताई, हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते. हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. प्रणिता हा शेर पहा, छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो. छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो, घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. आणि अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना. कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी. मंडळी
1: मस्तच
0: गझल संपते, पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात. प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते. आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद, स्वाभिमान, संघर्ष, वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती धडपड असते. यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल. जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून, थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची. ऐकूया.
2: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. पुढचं बघा
0: इर्शाद.
2: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, किती राबते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य आहे. नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे, दिवस रोजचा यक्ष प्रश्नाप्रमाणे. कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू, मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की, इथे पोचल्यावर मला उमजले की, उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्यात परका, दिसे चेहरा एक ऐन्यात परका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे एक प्राजू
0: इर्शाद.
2: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जमे दीनवाण्याप्रमाणे.
0: हसिले गझल.
2: न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा, न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्याप्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी, तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल गनगोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे. तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साच

0: लेले तलावाप्रमाणे जेणे साचलेले तलावाप्रमाणे.
1: सुरेख सुरेख फारच सुंदर. भुजंगप्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कोंबात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो, तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
2: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती, कितीदा नव्याने देते पुन्हा. कसा जन्म घेतो जिरे साळी भात, कसा जन्म घेतो जिरे साळी भात, बहरून येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून येती मणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना, कशी गोडी आंब्यात येते कळेना, कळेना कशी चिंच गाभूळते, कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते. अशी मोहरूनी फुले रातराणी, अशी मोहरूनी फुले रातराणी, मिटतात अन कमळाची दले, आकाश उठता पेटू नसारे, चहू बाजूनी गुलमोहर फुले. अबोलीसना गंध कोणी दिलेला, अबोलीसना गंध कोणी दिलेला, गुलाबास असती काटे जरा, पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते, वेली सना पिंपळाची जरा.
1: वा वा वा.
2: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अनवार्यावर, येता झऱ्याला झुळझुळ पाणी, रानात रुजवी रसांचे सूर.
1: वा वा वा.
2: कितीदा भुईला माती म्हणावे, कितीदा भुईला माती म्हणावे, अशी माय नाही कुठे पाहिली, माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी. माती मधुनी उरुजतो नव्याने की सृष्टी करता राणी वनी.
1: सुरे मंडळी, मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता, बरोबर आहे ना?
3: अगदी.
1: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो. कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाहीत, त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात. काही नाती काळाच्या पलीकडे जातात, काही शब्द उच्चारले जात नाहीत, तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात. अशाच एका हळव्या, सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवर्धन यांची. कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर. लयश्वासाची बिघडून अचानक राही, मी लिहिते जेव्हा काही. लयश्वासाची बिघडून अचानक राही, मी लिहिते जेव्हा काही, जे नसते लिहायचे ते लिहून जाते. जे नसते लिहायचे ते लिहून जाते, अनिवार तुझी सय होते. तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी, बाहूत तुझ्या मिटणारी. तू मेघ आर्द्रता भरला, तू मेघ आर्द्रता भरला, क्षितिजाद्वारी मी विद्युत बागडणारी.
3: वा वा.
1: मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे, मी स्व

0: दिगंतावरचे धूसर लेणे तू मावळतीचे देणे मी सर कोसळती मला नठाव तराणे मी सर कोसळती मला नठाव तराणे तू अव्यक्ताचे गाणे
1: सुरेख
0: ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची स्वप्नांच्या रम्य खगांची पुंजके ढगांचे डोळा उतरून येती पुंजके ढगांचे डोळा उतरून येती ओढाळ किती सांगाती मी कुठे नेमकी आहे समजत नाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर राहू दे माझ्या नंतर राहू दे माझ्या नंतर
1: सुंदर
0: धन्यवाद मंडळी कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्यायला सांगत नाही उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते खिडकीवर बसलेले एखादे पाखरू वेलीवर उमललेले छोटेसे फूल मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते अशा साध्या सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा
2: पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते दुर्लक्षुन ती उठल्यावरती पेपर वाचत बसते वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता
1: अगदीच
2: किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते विवंचनांच्या तंद्रीमध्ये ध्यान कडे नसते उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी
1: बरोबर
2: कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते छोट्या छोट्या आनंदाला उगा का बरे मुकते
1: खरे
2: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा राजू
1: बरोबर
2: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा
1: अगदी अगदी
2: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा
0: किती साधी गोष्ट असते पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो आयुष्यातल्या गोष्टी पण आपलं त्याकडे लक्षच नसतं खूप सुंदर कविता खूप छान मंडळी लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे आकाशात दाटलेले मेघ काळी सुपीक माती विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात न्हावून आलेला दिसतो आहे जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता ज्यामध्ये भक्ती निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी
3: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता विठोबाचा रंग मेघा आवडला होता रंग घेतला जरासा मेघान चोरून रंग घेतला जरासा मेघान चोरून अचानक त्याचे आले काळीज भरून हसला गाला तर विठू कळताच चोरी हसला गाला तर विठू कळताच चोरी चोरलेला रंग नाही घेतला माघारी

0: रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग। अलगद सुरुधारा डोळ्यातून भाव, अलगद सुरुधारा डोळ्यातून भाव, हृदयात खळबळ कालवा कालव। समजेना मेघास हे दाटू नका येते, समजेना मेघास हे दाटू नका येते, विठोबाच्या रंगामध्ये असे काय होते।
1: सुरेख
0: माती संगे झाली भेट झरताना धारा, माती संगे झाली भेट झरताना धारा, कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा, काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, बीजासाठी सारे काही विठोबाची। भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, पानाआड खुदकन कळी हसताना, मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो, मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो, आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो, आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो।
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता ना मंडळी। भक्तीच्या ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया। गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे, ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे। या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील। आयुष्य, स्वप्न, दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया।
2: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण। नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण, नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण, पुन्हा पुन्हा लोचटा प्रमाणे कविते चरणी घेते लोळण। ठाऊक असते काय गोंदले सटवाईने भाळावरती, ठाऊक असते काय गोंदले सटवाईने भाळावरती, मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारण। कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण, नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या, नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या, रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे
1: म्हण,
2: नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या, रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे म्हण। आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली, आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली, जेव्हा पासून मनास माझ्या श्रीरंगाची झाली लागण। आणि पुढचा शेर आहे का
1: इर्शाद,
2: दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही, दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही, आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण, आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण।
1: सुरेख सुरेख
2: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण।
1: सुंदर सुंदर सुंदर सुंदर प्रतीकात्मक गझल। आणि आता आजच्या काव्य मैफिलीतील अखेरची रचना, शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण। प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया। सादर करते, सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर, सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर, खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर।
0: सुंदर
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर, खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर, आजीचे घर जवळच आहे घरापासून या बांच्या कविता।

0: आजीचे घर जवळच आहे, घरापासूनी आबांच्या रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्रीस नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता, बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा, आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे, नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपूर्ण ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला, कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर, तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधूनी. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधूनी, प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची, सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची, सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे, वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही, चांगुलपण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. सांगुलपण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ता भर. खाचा खळगे अवघड वळणे आपसुक झाली सुंदर. आपसुक झाली सुंदर.
1: वा वा, छानच, खूपच सुरेख,
0: धन्यवाद. मंडळी, आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे. पण मगाशी म्हटलं तसं, कविता संपत नसते, ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली. आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली, वारीच्या भक्तिरंगात न्हालो, पावसांच्या सरींमध्ये भिजलो, निसर्गाच्या कुशीत विसावलो, गझलेच्या अंतर्मुख वाटेने चाललो आणि पुन्हा एकदा माणसाच्या मनातल्या आशेकडे परतलो. तीनही कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र काव्यस्वरातून हा प्रवास अधिक समृद्ध केला. प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितांमधली निसर्गाची चित्रमयता, कविता क्षीरसागर यांच्या शब्दातील आत्मसंवाद आणि माझ्या कवितातील भावस्पर्शी संवेदनशीलता, या तीनही प्रवाहांनी आजची ही काव्य मैफिल अविस्मरणीय केली आहे असे म्हणायला हरकत नाही. शेवटी महाकवी कालिदासांच्या स्मरणानेच निरोप घेऊया. मेघ येत राहतील, ऋतू बदलत राहतील, शब्द नवे जन्म घेत राहतील. आणि कविता ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
2: सख्यांनो, कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच मी यशश्री पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 12:34 हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.

0: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
2: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
0: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र.

0: बिल्कुल। चलिए सुरीला सफर को आगे बढ़ाते हैं और ये अगला गीत सुनते हैं। इसमें आप मुझे बताएं कि अभिनेता और अभिनेत्री इस गीत को जिन पर फिल्माया गया है वो कौन है, वो मुझे लिख भेजिए। और साथ ही साथ हम जहाँ परिवर्तन की बात कर रहे हैं कि मौसम किस तरह से बदल जाता है, कभी बहुत ज़्यादा भीषण गर्मी थी, फिर बरसात आई तो बस बरसात ही बरसात, उससे परेशान हो गए कुछ लोग लगातार बारिश से, और अब मौसम बहुत खुशगवार है। तो ये जो बदलाव है, इसी तरह हमारी ज़िंदगी में भी कुछ परिवर्तन हमें करने होते हैं अपनी सेहत को ध्यान में रखते हुए। कुछ ऐसे आदतें, कुछ ऐसी चीज़ें जो हम अपनी सेहत में ठीक हो, अच्छी हो, इसीलिए अपनाते हैं, हालांकि वो हमें कुछ खास पसंद नहीं आती, लेकिन फिर भी हमें उन्हें अपनाते हैं। तो ऐसी कौन सी आदतें हैं जो आपने अपनाई है अपनी सेहत के लिए, अपनी ज़िंदगी के लिए, और जो आपको पसंद नहीं है लेकिन फिर भी आपके लिए अच्छी है?
1: आकाशवाणी मुंबई, अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू, सर्व स्तरातून कराराचं स्वागत। मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना। मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना। मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार। आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। ऐकूया याविषयीचा वृत्तांत। वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं। या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे। भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले। हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे। कराराचा फायदा देशातल्या महिला, शेतकरी, युवा वर्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, नवोन्मेषक, व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले। आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे। देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे। देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे। हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला। या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली। तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली। हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचा

0: आयोजन केलं. यावेळी रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
1: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातों में है. आप सभी को जिज्ञासा, स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं, अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये

म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष्य केलं नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलिफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: नांदेड जिल्ह्यातल्या 27,77,000 मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास प्रत्यक्ष सुरुवात. नांदेड इथल्या राष्ट्रीय महामार्गाची केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
1: नांदेड जिल्ह्यात 30 जून पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. जिल्ह्यात 27,77,073 मतदारांची बीएलओ मार्फत पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले. या निवडणुकीत राजूरकर यांना 451 मतांपैकी 339 मतं प्राप्त झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांना 5 मतं मिळाली. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी इथं श्री गुरु गोविंद सिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाण पुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची शासनानं गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीवरून आलेल्या 4 सदस्यीय समितीनं या पुलाची पाहणी केली. उड्डाण पुलाची संरचनात्मक स्थिरता तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. 12 जुलैपर्यंत नांदेड परिमंडळात कृषी ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील 3,06,218 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट वीज मीटर पूर्णतः सुरक्षित असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याद्वारे ग्राहकांना अचूक आणि वेळेवर वीज बिल देणं शक्य होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 12 जुलै रोजी नांदेडमध्ये झालेल्या बैठकीत महिला सक्षमीकरण अनुषंगानं महिलांच्या विविध समस्या, सुविधांची उपलब्धता, उद्भवणाऱ्या अडचणी आणि करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. या मदत कक्षात महिला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिला नायब तहसीलदार, विधी अधिकारी, सहायक महसूल अधिकारी आणि महसूल सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेत प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशानं सर्व विभागांनी आता ई ऑफिस प्रणालीद्वारेच फाईल आणि टपाल व्यवहार करावेत असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केलं आहे. या अनुषंगानं जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासकीय ईमेल आयडी तयार करण्यात आले आहेत. ई ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या 11,166 थकित कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाईन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला आहे. पात्र शेतकऱ्यांवरील थकित कर्जाची एकूण रक्कम 95,92,00,000 रुपये इतकी आहे. लग्नात अख्ख्या गावाचा विमा उतरवून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या पेटकर कुटुंबीय

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं. कंधार तालुक्यातल्या बहादरपुरा इथं विवाह सोहळ्यानिमित्त पेटकर परिवारानं संपूर्ण गावाचा विमा काढण्याचा अभिनव उपक्रम राबवला. बहादूरपुरा इथल्या तब्बल 3,500 नागरिकांचा अपघाती विमा उतरवण्यात आला. गावातील नागरिकांना भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास आर्थिक आधार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात 11 जुलैपासून जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. यावर्षीच्या मोहिमेसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे 2 जन्मात अंतर कुटुंब सुदृढ निरंतर हे मुख्य घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे. 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहामध्ये पुरुष आणि महिलांसाठी सुरक्षित नसबंदी शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवांसह समुपदेशनही केलं जात आहे. एकल महिला धोरणासाठी नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित व्हावं यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपले अभिप्राय सूचना आणि प्रस्ताव लवकरात लवकर नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत 17 ते 26 जून या कालावधीत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नशामुक्त सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या, मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि पसायदान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जलाराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुसच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठजवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास

नियंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, आजच्या सायंकालीन प्रसारण सभेत मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपलं स्वागत करतो. सायंकाळचे 5 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लुक्का छिप्पी या चित्रपटासाठी मिक्का सिंग आणि सुनंदा शर्मा यांनी गायलेलं गीत. संगीतकार आहेत व्हाईट मूवी स्टुडिओ.

किक या चित्रपटासाठी मित ब्रोस आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं कुमार यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सिद्धार्थ आणि गरिमा यांचं गीत. संगीतकार आहेत संजय लीला भन्साळी आणि गायक कलाकार आदित्य नारायण. चित्रपट रामलीला.

श्रोतो कार्यक्रमात ऐकूया फोर्स या चित्रपटासाठी KK आणि सुचित्रा यांनी गायलेलं हरीश जयसराज यांचं गीत, माफ करा, जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत हरीश जयसराज. चित्रपट फोर्स.

श्रद्धेय कार्यक्रमात रावडी राठोड या चित्रपटासाठी वाजित आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं फैज यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते साजिद वाजित. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शान आणि कैलाश खेर यांच्या आवाजामध्ये जतीन ललित यांनी संगीत दिलेलं प्रसून जोशी यांचं गीत चित्रपट फणा.

श्रोतेगीत गुंजन या कार्यक्रमाच्या शेवटी आपण फणा या चित्रपटासाठी साजिद शान आणि कैलाश खेर यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत ऐकलं. या गीतासोबत आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 6 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: पाच वाजून 31 मिनिटं झालेली आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यू

0: निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणे चे संशोधन विकास आणि उद्योजकता विभाग समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी उद्योजकता विकास स्टार्टअप आणि युवक याविषयी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, युवक हे कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असतात. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असते. परंतु अनेक तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य रोजगार मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव. म्हणूनच तांत्रिक शिक्षण, संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पना शक्ती यांचा विकास करणे आवश्यक आहे. जागतिक युवा कौशल्य दिन या गरजेची जाणीव करून देतो आणि म्हणूनच जगभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. सामायिक भविष्यासाठी कौशल्ये ही या वर्षाची थीम आहे. याविषयी आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक राजेश वाघुळदे सर. सरांना या क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 25 वर्षांहून अधिक कालावधीचा अनुभव असून ते सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन विकास उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न की उद्योजकता म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवकांसाठी या उद्योजकतेचे महत्व कसे वाढले आहे याबद्दल आपण काय सांगाल?
2: अगदी चांगला प्रश्न आहे. उद्योजकता ज्याला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो, एखादी नवीन कल्पना, उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय उभारून त्यातून मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया. उद्योजक हा संधी ओळखून जोखीम स्वीकारतो, तो खरा उद्योजक, आणि संसाधनाचं व्यवस्थापन सुद्धा करतो आणि नाविन्यपूर्ण उपायाद्वारे व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या कल्पनेला व्यवसायाच्या रूपात यशस्वीपणे साकार करण्याची क्षमता आणि प्रक्रिया, ते म्हणजे उद्योजकता.
1: बर.
2: आणि आजच्या युवकांसाठी उद्योजकतेचं महत्व इतकं वाढलंय की याविषयी जर आपण बोलायचं झालं तर रोजगाराच्या मर्यादित संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार, यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य झालंय. आणि त्यानंतर स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा वेगाने वाढतोय, कौशल्याचा विकास, समाजातील समस्या सोडवण्याची संधी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे वळणं आजच्या काळात अधिक सोपं झालंय. शिक्षण घेत असताना लहान प्रमाणात व्यवसाय, स्टार्टअप किंवा स्वतंत्र प्रकल्प सुरू करून ते व्यावहारिक अनुभव आपण मिळवू शकतो, म्हणजे प्रोफेशनलिझम आपण त्याला म्हणतो. आणि आता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास असा जो आपण उल्लेख करतोय, तर गेल्या 2-3 वर्षात खऱ्या अर्थानं शाळा महाविद्यालयात कौशल्य विकासाचं महत्व आता रूढ झालंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामुळे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, तुमच्या आवडीनिवडी या सर्व विषयाला आणि घटकाला चालना देणं आणि त्यांना पुढे नेणं ही आजच्या काळाची गरज बनली असं मला वाटतं. नवे प्रत्यक्षरित्या साकारताना एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय.
1: अगदी सर, तुम्ही आता म्हणालात की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच उद्योजकतेकडे कसं वळायचं याविषयी तुम्ही आताच सांगितलं, तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या उद्योजकतेकडे कसं वळायचं आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी कोणते गुण त्यांना आवश्यक आहेत किंवा

0: कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत किंवा त्यांनी डेव्हलप करावीत याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे कसं वळायला हवं या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय याच्या समस्या ओळखणं आणि त्याचा उपाय शोधणं तितकंच महत्वाचं आहे. लहान स्तरावर आपण सुरुवात करायला पाहिजे. उद्योजकतेविषयी प्रशिक्षण सुद्धा घेणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर, कारण न्यू टेक्नॉलॉजी काही कालावधीनंतर काही वेळानंतर ती बदलते आणि
0: बरोबर.
1: ते नवीन बदल स्वीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन सुद्धा त्यात महत्वाचं आहे. आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी जे काही गुण आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, त्यामध्ये सर्जनशीलता आणि नाविन्य असलं पाहिजे, जोखीम स्वीकारण्याची तयारी,
0: बरोबर.
1: नेतृत्व गुण ज्याला आपण लीडरशिप म्हणतो, लीडरशिप डेव्हलपमेंट, चिकाटी आणि संयम आणि निर्णय क्षमता म्हणजे
0: अगदी
1: डिसिजन पॉवर
0: अगदी
1: हे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी ही नेहमी अपडेट होत असते, तर त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय, तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय यामध्ये काय फरक आहे आणि या स्टार्टअप मध्ये नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो आणि संशोधन म्हणजे रिसर्च, सो इनोव्हेशन आणि रिसर्च यांचं काय महत्व आहे?
1: अगदी छान प्रश्न आहे. कारण आता विविध महाविद्यालयामध्ये मग ते कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, तांत्रिक इंजिनिअरिंग शाखा असो किंवा इतर शाखा असो, सर्व हे मी मगाशीच सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे असं धोरण आहे की आपण जर समजा तांत्रिक शिक्षण घेत असाल, दुसरा जो आपला आवडीचा व्यवसाय किंवा छंद आहे त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर नक्कीच करू शकतो अशी पॉलिसी म्हणजे असं धोरण आता नुकतंच शासनानं, केंद्र शासनानं जाहीर केलेलं आहे. आणि आमच्या महाविद्यालयात आणि इतर महाविद्यालयामध्ये ते गेल्या 5 वर्षापासून अंमलात सुद्धा आलेलं आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर स्टार्टअपमध्ये जलद आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचं लक्ष, उच्च स्तरावरील नवकल्पनांवर भर, पारंपरिक व्यवसाय यामध्ये तुलनेनं स्थिर असतो तो आणि टप्प्याटप्प्यानं वाढ त्याची होते. पारंपरिक पद्धती आणि सिद्ध व्यवसाय मॉडेलवर भर, मर्यादित क्षेत्र इत्यादी. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑनलाईन शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करणं हे एक स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं.
0: अगदीच.
1: किराणा दुकान आहे, हॉटेल, कपड्यांचं दुकान किंवा पारंपरिक उत्पादन व्यवसाय जे आहेत हे पारंपरिक व्यवसायाचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि स्टार्टअपमध्ये नवकल्पनेचं महत्व जर आपण विचार केला तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेत वेगळेपणा निर्माण करते, ग्राहकांच्या समस्यांचं प्रभावी समाधान, नवीन बाजारपेठ निर्माण करण्याची संधी, व्यवसायाची जलद वाढ आणि गुंतवणूक आपल्याला आकर्षित करत असते. आणि पारंपरिक व्यवसाय हा स्थापित पद्धतीवर आधारित असतो तर स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि वेगवान वाढ यावर आधारित असते.
0: सर, तुम्ही आता बाजारपेठेबद्दल बोललात तर मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअप सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो आणि स्टार्टअपसाठी आवश्यक भांडवल उभारण्याचे प्रमुख मार्ग कोणते आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल?
1: अगदी. स्टार्टअपच्या यशासाठी बाजारपेठेचा म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो हा प्रचलित आपला इंग्लिश वर्ड आहे, तो अभ्यास महत्वाचा असतो. कारण एखाद्या कल्पनेसाठी म्हणजे आपली जी काही आयडिया आहे त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला आणि स्पर्धा किती आहे हे समजणं आवश्यक आहे. योग्य बाजार संशोधन आणि योग्य निधी उभारणं याचा समन्वय स्टार्टअपच्या यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात आपण वाढवून घेऊ शकतो.
0: कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत आपलं काय मत आहे किंवा आपण काय सांगू शकाल आम्हाला?
1: अगदी छान प्रश्न आहे. कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला त्यावरचा स्टार्टअप जे आहे, तर आजच्या काळामध्ये कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान ही तीन क्षेत्र स्टार्टअपसाठी अत्यंत आशादायक असे मानलं जात आहे. लोकांच्या बदलत्या गरजा, डिजिटल क्रांती आणि नवकल्पनामुळे या क्षेत्रामध्ये अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ पाहते. कृषी क्षेत्रात जर स्टार्टअप कल्पनेबद्दल बोलायचं झालं

0: स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती उत्पादनाची विक्री, मार्गदर्शन महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण एक कृषीचं ऍप चांगला करू शकतो, डेव्हलप विकसित करू शकतो. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक निरीक्षण हे सुद्धा खूप आता महत्वाचं झालेलं आहे. हवामान आणि बाजारभाव याची माहिती सेवा हे सुद्धा पूर्ण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी छोटे छोटे प्रकल्प प्रोजेक्ट आपण शिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच त्याला चालना देऊन आपण विकसित करू शकतो. त्यासाठी शासन जे काही योगदान आहे, जे काही फंडिंग आहे, ते शासन नक्कीच आपल्याला देत असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत सुचवणं, पोचवणं, अर्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि फायदा जर बघितला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होते, उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढतो, सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी यामध्ये. सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्वाचं असं अंग आहे. स्टार्टअप कल्पना म्हणजे आयडिया, यामध्ये डिजिटल मार्केटिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि प्रशिक्षण, घरगुती सेवा, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि व्यावसायिक सल्लागार सेवा इत्यादी आपण सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी म्हणू शकतो. आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी याबद्दल जर बोलायचं झालं तर तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. स्टार्टअप कल्पना, AI आधारित उपाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उपाय, मोबाईल ॲप त्याचा विकास, सायबर सुरक्षा सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा, डेटा अनालिटिक्स आणि व्यवसाय बुद्धिमत्ता, तसंच शैक्षणिक तंत्रज्ञान त्यावर उपाय, आरोग्य तंत्रज्ञान इत्यादी इत्यादी असं मला वाटतं.
1: अगदीच सर. आणि तुम्ही या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कसं स्टार्टअप प्लॅन करू शकतो याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सर्व युवक मित्रांकरिता.
0: अगदी.
1: पुढे मला तुम्हाला असं विचारायचंय की शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते किंवा कसं गायडन्स मिळू शकतं, तर त्यासाठी आपण अर्ज करणं म्हणा किंवा आपण तिथे अप्रोच होणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचंय की शासनाच्या कोणत्या योजना अशा आहेत जे युवकांना त्यांच्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा त्यांच्यासाठी त्या लाभदायक ठरू शकतात.
0: अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. शासनाच्या ज्या योजना आहे युवकांसाठी, तर त्यामध्ये पहिली योजना मी असं सांगू शकतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे PMMY, लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना जी आपण आहे स्टार्टअप इंडिया स्कीम, यामध्ये नवीन स्टार्टअप नोंदणी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी उभारणीसाठी मदत मिळते या स्टार्टअप इंडिया स्कीमच्या माध्यमातून. त्यानंतर पुढची जी नेक्स्ट पण योजना म्हणतो ती स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम, म्हणजे यामध्ये प्रोटोटाईप तयार करणं, म्हणजे आता आपली आयडिया डेव्हलप झाली किंवा आपल्याकडे जी काही समस्या आहे ती समस्या आपण ओळखली आहे, मग त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी प्रक्रिया आहे त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. आणि ते प्रोटोटाईप तयार करणं, उत्पादन चाचणी आणि बाजारपेठेतील पडताळणी यासाठी निधी उपलब्ध करून देते स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. त्यानंतर चौथी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्जासोबत अनुदान म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो ती देणारी ही योजना आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील युवकांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सला कर्ज मिळवणं सुलभ व्हावं यासाठी कर्ज हमी सुविधा दिली जाते. युवक स्वतःचा यशस्वी उद्योग उभारू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो.
1: अगदीच सर. आणि प्रायव्हेटली नाही तर शासनाकडून देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत मिळू शकते.
0: पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. आपण आता स्टार्टअप विषयी इतकं बोलतोय आणि तुम्ही आता एक खूप छान मुद्दा मांडलात की महिलांसाठी आणि जे इतर प्रवर्गातील आहेत तर त्यांच्यासाठी देखील अनेक योजना आहेत, त्या विषयाकडे मी येणारच आहे. परंतु त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचंय की स्टार्टअप सुरू करताना, खरं तर स्टार्टअप ही कोणत्याही युवकासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
0: अगदी खरं,
1: तर चुका होतात सुरुवातीला, कदाचित तेवढं ज्ञान नसतं. तर स्टार्टअप सुरू करताना युवकांकडून

0: असणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि अपयश आल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या युवक मित्रांनी काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
1: एक वेगळा असा प्रश्न तुम्ही विचारला, तर जर सांगायचं झालं तर बाजारपेठेचा पुरेसा अभ्यास नसणं. यामध्ये अनेक उद्योजक जे आहेत उत्पादन किंवा सेवेची कल्पना चांगली असल्याचं गृहित धरतात, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्यामध्ये असतो. तो पूर्वग्रह असायला नको, म्हणजे ग्राहकांची खरी गरज आणि मागणी ते तपासत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा डोक्यांमध्ये पूर्वग्रह असतो, तो पूर्वग्रह नसावा. त्यानंतर स्पष्ट व्यवसाय आराखडा नसणं, म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो त्याचा आपला पूर्वनियोजित आराखडा हा जर व्यवस्थित नसेल तर चुका नक्कीच होऊ शकतात. त्यानंतर आर्थिक नियोजनातील कमतरता, म्हणजे भांडवल जे आहे चुकीचा वापर किंवा अनावश्यक खर्च, अयोग्य व्यवस्थापन, अशा काही समस्या आर्थिक नियोजनामध्ये आहे कमतरता. त्यानंतर ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष असतं, कारण एखादं स्टार्टअप आपण सुरू केलेलं आहे, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल, तर ती सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचते बरोबर आहे, पण तो ग्राहक कस्टमर कोण आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग त्याचा फीडबॅक घेणं, म्हणजे प्रतिसाद त्यांचा आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे. अभिप्राय असणं गरजेचं आहे, त्यानुसार आपल्याला नक्की शाश्वत विकासाकडे नक्कीच आपल्याला जाऊ शकतो. आपण चिरंतन विकास आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर खूप लवकर विस्तार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, काही ग्राहक किंवा जे उद्योजक आहेत ते करत असतात. तर योग्य टीम ते पण महत्वाचं आहे, म्हणजे तुमची व्यवसायाची जी टीम आहे ती योग्य आहे किंवा नाही, ती चुकीची निवडली गेली का, यामधून सुद्धा चुका होऊ शकतात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्यास उशीर करणे हा पण एक महत्वाचा भाग आहे, कारण बाजारपेठेतील बदल, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून न घेतल्यास स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता जास्त असते. आणि अपयश आल्यास जर आपण शिकून परत पुन्हा उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे असं जर आपण विचार केला, तर उद्योजकतेच्या प्रवासामध्ये अपयश ही एक असामान्य गोष्ट नाही. अनेक यशस्वी उद्योजकांनी सुरुवातीला अपयश अनुभवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच खूप महत्वाचं आहे. कारण अपयशाचं वस्तुनिष्ठ जर आपण विश्लेषण करायचं झालं तर त्याचं बाजारपेठेचा चुकीचा अंदाज, आर्थिक अडचणी, उत्पादनातील त्रुटी आणि विपणनातील कमतरता, म्हणजे आपण ज्याला मार्केटिंग म्हणतो, तर हे कारण समजल्याशिवाय सुधारणा करणं कठीण असतं. म्हणून चुका स्वीकारा आणि त्यातून शिका, कौशल्य विकसित करा, ज्ञान वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मेंटर आपण ज्याला म्हणतो की मार्गदर्शक, त्यांची मदत घ्या, त्याचं सहकार्य घ्या, नवीन योजना प्लॅन तयार करा. तो आपण कागदावर जर उतरवला, ही माझी आयडिया आहे, ही माझी कल्पना आहे, ती कागदावर मी उतरवलेली आहे, पण याला काहीतरी कुठेतरी सर्किट किंवा काहीतरी आपल्याला तयार करावं लागेल, आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शक, मेंटॉर, जे कोणी आपले मदत करणारे घटक असतात त्यांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे, की जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळते.
0: बरोबर.
1: त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे, कारण सुरुवातीला मोठी जोखीम घेण्यापेक्षा लहान स्तरावर आपण नवीन कल्पना तपासून पाहायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा विचार, तो पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम, हे मगाशीच मी बोललो की आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम हे फार महत्वाचं आहे उद्योजकता विकासाकडे वाटचाल करताना. आणि अपयशातून जे काही आपल्याला महत्वाचे धडे मिळतात त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा समजणं आवश्यक आहे, आर्थिक शिस्त व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागेल, यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे, आणि प्रत्येक अपयश भविष्यातील यशासाठी अनुभव काहीतरी देऊन जातं.
0: सर, एकूणच म्हणजे आपल्या पूर्ण चर्चेतून मला एक असं लक्षात आलंय की डिजिटल तंत्रज्ञान म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा AI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्टअप मध्ये खूप इन्वॉल्व आहेत असं आपण म्हणूया. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा या स्टार्टअपच्या यशामध्ये कसा उपयोग होतो, आणि तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण AI ज्याला आपण म्हणतो किंवा ई कॉमर्स आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था असेल, तर यामुळे उद्योजकतेमध्ये कोणते बदल

0: बदल घडत आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण?
1: अगदी. आता जग हे एक वैश्विक खेळ बनलं आहे, म्हणजे इट इज अ ग्लोबल विलेज.
0: बरोबर.
1: कशाच्या माध्यमातून? तर इंटरनेटच्या माध्यमातून. आणि असं असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा स्टार्टअपचा यशामध्ये कसा उपयोग होतो, तर आजच्या डिजिटल युगामध्ये स्टार्टअपच्या यशामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामुळे व्यवसाय कमी खर्चात अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ब्रँडची ओळख निर्माण करणं, कमी खर्चातील विपणन व्यवस्था, ग्राहकांशी थेट संवाद साधणं, ऑनलाईन विक्री वाढवणं, तसंच डेटा विश्लेषण. म्हणजे या डेटा विश्लेषणमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्राहकांचं वर्तन, आवडीनिवडी आणि खरेदीच्या सवयी समजून घेता येतात, ज्यामुळं योग्य व्यावसायिक निर्णय आपल्याला घेता येतात. त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश. इंटरनेटमुळे स्थानिक स्टार्टअपही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतोय या इंटरनेटच्या माध्यमातून. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता उल्लेख झाला, म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई कॉमर्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था, यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर यामध्ये AI मुळे होणारे जे बदल आहेत ते म्हणजे स्वयंचलित कामकाज, म्हणजे ऑटोमेशन आता आलेलं आहे. कारण आता बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप महत्वाचं आहे. AIच्या मदतीने ती ग्राहक सेवा, डेटा प्रक्रिया आणि नियमित कामं हे स्वयंचलितपणे करता येतात. त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिफारसी आणि सेवा सुद्धा देता येतात. निर्णय क्षमतेमध्ये वाढ, नवीन व्यवसाय संधी. त्यानंतर ई कॉमर्समुळे होणारे जे बदल आहेत, त्यामध्ये भौतिक दुकानाशिवाय उत्पादनं आणि सेवा विकणं आता शक्य झालं आहे. ग्राहकांसाठी सोयी, घरबसल्या खरेदी, डिजिटल पेमेंट आणि जलद वितरणामुळं ग्राहकांचा कल ऑनलाईन व्यवहाराकडं अतिशय वाढलेला आपल्याला दिसून येतोय.
0: बरोबर.
1: त्यानंतर लघु उद्योजकांना संधी, यामध्ये लहान व्यवसायांनाही मोठ्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश मिळू लागलाय. मग डिजिटल पेमेंटचा प्रसार, ऑनलाईन व्यवहार अधिक वेगवान झालाय, सुरक्षित आणि पारदर्शक सुद्धा झालाय. त्यानंतर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा आणि प्रोजेक्ट आधारित कामाच्या संधी सुद्धा वाढलेल्या आहेत. डिजिटल साधनं आणि क्लाउड तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आता आपल्याला विकसित करता येऊ लागलं आहे. म्हणजेच काय की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे स्टार्टअपला ग्राहकांपर्यंत पोहोचणं, विपणन करणं, विक्री वाढवणं, व्यवसायाचा विस्तार करणं अधिक सुलभ झालं आहे. आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, जे AI म्हणतो आपण, ई कॉमर्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योजकतेचं स्वरूप बदलत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान, ग्राहक केंद्रित आणि जागतिक बनत असून नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत.
0: अगदीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतो आणि त्याच्यामुळे स्टार्टअपला एक वेगळं वळण येतं. सर, मगाशी आपण म्हणत होतो की महिला किंवा युवती ज्या उद्योजकतेकडे वळत आहेत किंवा जे इतर प्रवर्गातले देखील लोक आहेत, त्या धर्तीवरचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की युवतींना उद्योजकांसाठी कोणत्या विशेष संधी आणि योजना उपलब्ध आहेत, तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
1: तर आता युवकांबद्दल आपण योजना विषयी बोललोच, पण महिला उद्योजकांसाठी जी काही विशेष संधी आहे त्या, आज महिलांसाठी उद्योजकता हे केवळ करिअरचं साधन नसून आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ई कॉमर्स आणि सरकारी प्रोत्साहनामुळं महिलांसाठी व्यवसाय सुरू करणं पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालंय. त्यातलं गृहउद्योग आणि खाद्य प्रक्रिया, म्हणजे घरगुती खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये बेकरी आणि केटरिंग व्यवसाय, मसालं, लोणची, पापड निर्मिती. त्यानंतर फॅशन आणि हस्तकला, यामध्ये ज्वेलरी डिझाईन आहे, हस्तकला उत्पादन आहे, ऑनलाईन कपडे विक्री आहे. डिजिटल आणि ऑनलाईन व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आता वाढीस लागलेला आहे. आणि शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या बाबतीत जर बोलायचं झालं तर ऑनलाईन ट्युशन्स या सुद्धा विस्तारित अधिक प्रमाणात आता वाढलेल्या आहेत. त्यानंतर कौशल्य विकास केंद्र, भाषा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग यामध्ये जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, शेती उत्पादन प्रक्रिया, असं महिला उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहे.
0: अगदी. महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत.

0: सर, मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की उद्योजकता क्षेत्रामध्ये जे युवक युवती करिअर करू इच्छितात तर या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
1: तर उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी जर संदेश द्यायचा झाला तर नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना असं मी युवकांना नक्कीच सांगू शकेल आणि आवाहन सुद्धा करू शकेल. उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आहे. मोठी स्वप्न बघा, धाडसाने सुरुवात करा आणि सातत्यानं पुढे जात राहा.
0: मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा केवळ रोजगार निर्मिती नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही आहे. कौशल्यांमुळे युवकांमध्ये आत्मनिर्भरता, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित होतात. ते समाजातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय सहभाग घेऊ शकतात. शेवटी मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन हा युवकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि कौशल्य विकासाचे महत्व पटवून देणारा दिवस आहे. प्रत्येक तरुणाने बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य संपन्न युवक हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असतात. त्यामुळे कौशल्य विकासाला प्राधान्य देऊन सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत भारत घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर, आज उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी आपण अत्यंत छान माहिती दिलीत, आपल्या युवकांसाठी चांगला संदेश दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
1: धन्यवाद.
0: चला तर मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा.
2: आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता दिल्ली केंद्रावरून बातम्या.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा. केंद्रीय मंत्रिमंडल ने आज उत्तर प्रदेश में राष्ट्रीय राजमार्ग 19 और वाराणसी रिंग रोड के बीच 46 किलोमीटर से अधिक लंबे 6 लेन वाले ग्रीनफील्ड एलिवेटेड कॉरिडोर को स्वीकृति दी. इसे हाइब्रिड एन्युइटी मॉडल के अंतर्गत बनाया जाएगा. नई दिल्ली में आज मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने मीडिया को बताया कि इस परियोजना की कुल लागत 14,400 करोड़ रुपये से अधिक है.
4: पहला है वरुणा नदी के किनारे किनारे कंप्लीट 6 लेन और 4 लेन एलिवेटेड कॉरिडोर. 43 किलोमीटर इसकी लेंथ है. 10,998 करोड़ रुपीस की इसकी इन्वेस्टमेंट आएगा और करीब करीब 4 साल में कंप्लीट होगा. दूसरा है गंगा जी के साथ साथ कंप्लीट 6 लेन का एलिवेटेड कॉरिडोर. 46 किलोमीटर का ये होगा. 14,448 करोड़ रुपीस का बनेगा.
3: श्री वैष्णव ने कहा कि मंत्रिमंडल ने भारत के सेमीकंडक्टर डिजाइन और विनिर्माण पारिस्थितिकी को मजबूत करने के लिए 1,27,500 करोड़ रुपए के बजट के साथ सेमीकंडक्टर मिशन के दूसरे चरण को भी मंजूरी दी. मंत्रिमंडल ने 62,500 करोड़ रुपए के बजट के साथ मोबाइल फोन विनिर्माण योजना को भी स्वीकृति दी है.
4: मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग इसमें 62,500 करोड़ रुपीस का लेआउट हुआ. इन 10 वर्षों में एक मैसिव चेंज आया इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में. 7 गुना मैन्युफैक्चरिंग बढ़ी, प्रोडक्शन बढ़ा और 11 गुना एक्सपोर्ट बढ़ा 2014 के कम्पेरिजन में. और भारत जो मोबाइल फोन इम्पोर्टर था आज नेट एक्सपोर्टर बन गया है और सेकेंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर बन गया.
3: मंत्रिमंडल ने ओडिशा और झारखंड के 4 जिलों में 2 मल्टी ट्रैकिंग परियोजनाओं को मंजूरी दी है.

उद्या सकाळी 6:45 अर्घ्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून सहक्षेपित करू. 6:55 चित्रपट संगीत हा कार्यक्रम, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आपण ऐकू शकाल. 7:40 आणि 8:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल. सकाळी 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 आरोग्य दर्पण या कार्यक्रमामध्ये फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे फायदे याविषयी धाराशिव येथील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सागर सूर्यवंशी यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते किशोर पवार. 10:30 गीतांजली या हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित रोणू मुजमदार यांनी बासरीवर वाजवलेला राग अहिर भैरव आपण ऐकू शकाल. उद्या सकाळी 11:30 गीतबार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 12:00 वनितमंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 1:40 परभणी जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:05 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 6:05 आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 कार्यक्रम मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. उद्या 6:30 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या अनुषंगानं स्त्री न्याय आणि स्वाभिमान याविषयी ऍडव्होकेट छाया मैंदाड यांची शीतल कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 आमच्या केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल. उद्या रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताचा कार्यक्रम बिरुदेव विठ्ठल एडके आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या प्रसारित केल्या जातील. रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करू. 10:00 श्रोत्यांच्या पत्रमहेश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत आपण ऐकू शकाल. श्रोते ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या व्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतो हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात. FM 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. 6:10:20 झालेत. प्रसारित करत आहोत नादवर्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला राग देस.

0: पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारवर वाजवलेला राग देस आपण ऐकला. श्रोतू, यासोबत आजचा नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतू, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. FM वाहिनी 101.3 MHz आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:30 झालेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणीसाठीचा कार्यक्रम घे बरारी. तत्पूर्वी
1: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
6: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
5: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था.
6: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
5: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
6: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
7: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साटी गल्ली, सोलापूर.
8: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: त्यांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतो कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कॉलेज कट्टा हे सदर. लेखन आहे अंकिता कोळी यांचं, सहभाग रागिनी पाटील आणि अंकिता कोळी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांना

0: नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मधुर स्वरांनी झुजणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील गे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिनी पाटील
1: आणि मी अंकिता कोळी
0: आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करीत आहोत. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या. दोस्तांनो, घेभरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो. कधी प्रासंगिक कार्यक्रम ऐकतो, तर कधी आपल्या युवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतो, तर कधी चंदेरी दुनियेतील खास कलाकारांविषयी जाणून घेतो, तर कधी जादूमय अशा संगीत दुनियेतील गीतकार संगीतकार यांचा जीवनप्रवास जाणतो, तर कधी आपण कार्यक्रमात ऐकतो थेट कॉलेज कट्ट्यावरील गप्पा. मित्रांनो, आजही आपण अशाच कॉलेज कट्ट्यावरील गप्पा ऐकणार आहोत, मात्र त्यापूर्वी ऐकूयात हे एक गीत.

0: गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत.
1: हाय.
0: हॅलो.
1: मग आज काय विशेष?
0: हे तू मला विचारतेस का ग?
1: हो, तुलाच.
0: काही नाही ग,
1: पण खूप थकलेली दिसतेस.
0: हो ग बाई, काय सांगू तुला, आजची परेशानी माझी. येताना अर्ध्यातच गाडी पंक्चर झाली, त्यात ती गाडी ओढत गॅरेजपर्यंत आणायची, प्लस रस्ते असले की काही बोलायचंच नाही. बस
1: हो ग, हे बाकी खरं आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे पण कळत नाही.
0: असो, चला.
1: ये, तू जरा थकलीस ना, चल मग आपण जरा चहा घेऊ, म्हणजे तुला फ्रेश वाटेल.
0: ओके, चला कॅन्टीन कडं.
1: चल.
2: काका, दोन चहा.
1: आम्ही चहा घेतो तोपर्यंत तुम्ही ऐका हे एक गीत.

जया झोल में दिलाई चुकी है हाँ। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया।

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेन, दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम। चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लपटात मात्र

0: वा अंकिता, मस्त फ्रेश वाटते बघ.
1: हो, तुम्ही चहाचेच चाहते. मग चला आता लेक्चरला जाऊया.
0: अगं आज लेक्चरच होणार नाही आहेत.
1: का?
0: अगं तू काल आली नव्हतीस आणि मी तुला सांगायचंही विसरून गेले. आज युवा कौशल्य दिनानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम ठेवला आहे, आपल्याला तिथं जायचं आहे.
1: अगं मग तू आधी का बोलली नाहीस मला?
0: विसरले अंकिता, सॉरी. चल आता आपण तिकडे जाऊया.
1: चला, बट हे काय आहे युवा कौशल्य?
0: अगं दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल डे साजरा केला जातो.
1: पण त्याची आवश्यकता काय?
0: अगं वेडाबाई, याचा अर्थ समजून घे ना. वर्ल्ड यूथ स्किलमध्ये म्हणजेच जगातील तरुणांना रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक कौशल्य असणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच युवकांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करतात. आणि याविषयीचीच अधिक माहिती देण्यासाठी कॉलेजमध्ये आज हा प्रोग्राम अरेंज केला आहे.
1: ए मग तर चल जाऊया आणि बघूया की ते कोणकोणत्या स्किल विषयी सांगतात ते.
0: हो ग, तुला सांगू अंकिता, स्किल म्हणजे आपल्यामध्ये असलेली एखादी कला. या कलेला जर आपण उद्योजकताची जोड दिली तर आपल्याला रोजगाराच्या संधी निर्माण होतात. म्हणूनच हा कार्यक्रम असावा असं मला वाटतंय.
1: मित्रांनो, आम्ही या स्किल डेव्हलपमेंट विषयीचा प्रोग्राम अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही ऐका हे एक गीत.

0: अंकिता, हा प्रोग्राम मस्त होता ना?
1: हो, खूपच.
0: आणि खूप माहिती सुद्धा मिळाली. आणि हो, ते सर सांगत होते ते अगदी बरोबरच, आपल्या अंगी जर स्किल असेल तर आपण सहजच उद्योग विकासात उतरू शकतो.
1: बरोबर, पण त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण गरजेचे आहेच.
0: आणि हो दोस्तांनो, हे आपल्याला आपल्या शहरातच कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
1: अगं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य भारत मोहिमेची सुरुवात केली आणि या मोहिमेअंतर्गत ITI आणि इतर केंद्राच्या माध्यमातून विविध ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते.
0: हो ग, त्या सरांनी सांगितलेले हे खरंच आहे. या प्रशिक्षणामुळे आपण अधिक प्रगती करू शकतो.
1: या दिनानिमित्तानं विद्यार्थ्यांना नोकरीच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं. तसेच तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहनही दिलं जातं.
0: अगदी खरं सांगितलं त्यांनी. आणि हेही बरोबरच आहे, तरुणांच्या क्षमतेला म्हणजेच आपल्या क्षमतेला जर वाव मिळवून दिला तर आपण निश्चितच व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो आणि आपल्याला नोकरीच्या संधीसुद्धा मिळू शकतात. आणि आपल्या क्षमतेला वाव मिळवून देणंच हा या दिनाचा मुख्य हेतू होता.

0: हो ग, हा विशिष्ट दिवस आपल्यासारख्या तरुणांना चांगले जीवन जगण्यासाठी एक विविध कौशल्यांच्या महत्वाविषयी दिलेल्या माहितीमुळे हा दिवस एक विलक्षण संधीची वाट दाखवणारा ठरेल.
1: अगदी बरोबर. हो दोस्तांनो, जर आपल्याला अशा संधी मिळाल्या तर आपण निश्चितच त्या संधीचं सोनं करायला हवं. हो, आणि फक्त एखादा कोर्स करून चालणार नाही आहे, तर यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण आणि प्रामाणिकपणे मेहनत करून प्रयत्नशील राहणंही गरजेचं असणार आहे. नाहीतर असं व्हायचं, आपण क्लास करायचो आणि पुढे काहीच प्रयत्न नाही केले तर आपल्याला कोणतीही संधी येणार नाही.
0: पण त्यासोबतच कौशल्य विकसित करणंही महत्वाचं आहे.
1: हो गांकिता, हेही खरंच आहे. बदलत्या काळानुसार नव्या नव्या गोष्टी शिकून अपग्रेड राहणं हे एक चॅलेंज असतं, जे कौशल्याचाच एक भाग आहे.
0: हो, हे मात्र खरं आहे बघ.
1: तर युवा दोस्तांनो, तुम्हाला जर अशा स्किल डेव्हलपमेंटच्या क्लासेसविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राला भेट द्या. तिथे कोणते क्लासेस आहेत, कोणते कोर्सेस आहेत, कोणत्या कोर्सेसमुळे कोणत्या नोकरीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात, याविषयीची अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, आपल्या जवळच्या प्रशिक्षण केंद्राला अवश्य भेट द्या आणि माननीय पंतप्रधानांनी जी कौशल्य भारत ही मोहीम चालू केली आहे यामध्ये मोठ्या हेरहेरीने सहभागी व्हा दोस्तांनो. आणि यामध्ये आपल्यामध्ये असलेल्या कलांना अर्थात कौशल्यांना निश्चित वाव मिळेल. यामुळे आपल्याला नोकरीच्या विकासाच्या उद्योगाच्या संधीही मिळणार आहेत. यासह मित्रांनो, आता आम्ही या कार्यक्रमातून रजा घेतोय.
0: बाय
1: बाय अंकिता. दोस्तांनो, आत्ताच आपण घेबरारी कार्यक्रमात कॉलेज कट्ट्यावरील गप्पा ऐकलात. मित्रांनो, यासह आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेबरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या. नमस्कार.

0: श्रुतो, आत्ताच आपण कॉलेज कट्टा या सदरामध्ये अंकिता कोळी यांनी लिखाण केलेलं कार्यक्रम ऐकलात. सहभाग होता रागिनी पाटील आणि अंकिता कोळी यांचा. श्रुतो, यासोबत घेबरारी हा योग मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या, त्यानंतर 7:15 वृत्तविशेष. हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही जाहिरात आणि संदेश. मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून
1: कुछ अपनी सी अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की, तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या

0: कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
3: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला, त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल यासाठी प्रयत्न करू, असं उद्योग सचिव पी अन्बलगण म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही

0: दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषीपंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन यंत्रसामग्री आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25 ते 5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 47 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खासगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपास

0: असल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10:40 होत आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम असेल. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान हे गीत. प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत.

प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत आणि युनायटेड किंगडम मधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे. या कराराअंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स, नावाशेवा बंदर आणि सिब्ज सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले. या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. भारत युके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल. या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार चितळे सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
1: सर. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो?
2: हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे. गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे. या कराराचं मुख्य

0: उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर किंवा 56 बिलियन डॉलर ते द्विगुणित करायचं 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे. साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर पर्यंत नेणे. या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये, पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा, सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती, पण या करारात दुग्ध व्यवसाय, सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत, जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात.
1: भारताच्या आयटी आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना युकेच्या बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होतील?
0: भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो. युकेने आयटी, आयटी सक्षम सेवा, वित्तीय व व्यावसायिक सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, शिक्षण, दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे. यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत युकेचं नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील पीएस असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000 अधिक व्यावसायिकवर 900 अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि त्याच्या अजून अधिक काय की युकेच्या वार्षिक सुमारे 135 बिलियन डॉलर म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय. त्याचा नक्कीच फायदा भारतीय आयटी व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार.
1: आणि भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना या करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी कशी मदत होईल काय सांगाल?
0: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करारात चॅप्टर 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात एसएमई साठी संपर्क केंद्र, ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे, जिथून कायदेशीर नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च तो थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देऊ शकते. युकेच्या सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे एमएसएमई किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकण्या आधीपेक्षा खूप सोपं होणार आहे.
1: सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत युके मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल?
0: सध्या जर आपण युकेचं इकॉनॉमी बघितली तर भारताची युकेला होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर युकेची जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे 37.5 बिलियन डॉलर आहे, पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे, म्हणजे जेमते 800 मिलियन किंवा 800 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्क मुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष युकेच्या बाजारात इजिप्त, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं, भाज्या, धान्य, हळद, मिरी, वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा घर, लोणचं यासारखी प्रक्रिया केलेली म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्क मुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी, देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण युके सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर इथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपल्या लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं.
1: भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल? विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल?
0: आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे, दागिने या सगळ्यांवर आधी 12%

0: शुल्क होतं, म्हणजे चामड्यांवरचं 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे, कारण या देशांना आधीपासूनच युकेच्या बाजारात शुल्क मुक्त प्रवेश होता. त्यामुळे आता चामडा आणि पादत्राणक क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झालं. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्र बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या जीआय म्हणजे आपल्याला जे जीआय मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगार आणि केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह यातून थेट रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये.
1: सर हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो?
0: करारात रुल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल. जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे, अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेची गुणवत्ता सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल. आत्ता जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल. तिसरं म्हणजे स्कॉच विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदींबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे.
1: सर तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल?
0: तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड चामडं दागिने यासारख्या कामगार केंद्रित आणि लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्कमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्टमध्ये किंवा निर्यातमध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरं म्हणजे आयटी आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स गुणवत्ता प्रमाणीकरण कम्प्लायन्स कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात हे सर्व फायदे लगेच नाही तर पुढच्या 3 ते 5 वर्षात टप्प्याटप्प्याने दिसू लागतील.
1: नक्कीच सर, आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3: आवर आयटी कंपनीज फिनटेक फर्म्स अँड ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स विल बेनिफिट फ्रॉम द डीपर कोलॅबोरेशन. आवर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म्स

0: We'll also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Kokan Alfonso mangoes, pomegranates, processed foods, and marine products from Maharashtra. This agreement opens doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli. Every region has the opportunity to participate in the new chapter of growth.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

0: एफ एम वाहिनी 101.3 MHz वर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। श्रोतो, सायंकाळचे 7:30 झाले आहेत। आमची अनंतरच्युत घोषणा लगेचच
1: प्रसारित करीत आहोत। कृषी कार्यक्रम घर शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

0: नमस्कार मंडळी. मंडळी, घरशिवार या आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणीकर. मंडळी, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 आषाढ, शके 1948, म्हणजेच आज 15 जुलै 2026. मंडळी, आपल्या आजच्या घरशिवार कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया नवीन फळबाग लागवड याविषयी. कळंब तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी श्रुत भुजंग लोकरे यांची ही मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आता शेतीमध्ये पूर्वीचे दिवस राहिले नाहीत बरं का. पूर्वीचे म्हणजे कोणते? आगात आणि रब्बी. आगात म्हटलं की मूग, उडीद, ज्वारी, हल्लीचं सोयाबीन. रब्बी म्हटलं की हरभरा, गहू, करडई. हे आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी झटकून टाकायला सुरुवात केलेली आहे. यातील फक्त सोयाबीन हे बऱ्यापैकी घेतलं जातं, कारण आता शेतकरी बांधव हे सगळं का झटकतोय तर तो नवीन वाट हाताळतोय, आणि ही वाट आहे फळबागेची. तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर बघा, गेल्या काही वर्षामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात, देशात फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता ही फळबागांची लागवड करताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी तुम्हाला माहिती करून देण्याकरिता आज आपण आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे कळंब तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील उपकृषी अधिकारी श्रुत भुजंग लोकरे यांना. लोकरे साहेब, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार
0: लोकरे साहेब. आता मशागतीची वेळ तर निघून गेली, आता थेट लागवडीचे दिवस आहेत. तर फळबाग कोणतीही असो, आंबा असू दे, पेरू असू दे, अंजीर असू दे, सीताफळ असू दे, जांभूळ असू दे, याची रोपं लावण्यापासून आपण सुरू करू. तर खड्डे घेणं असेल म्हणा, अंतर ठेवणं असेल म्हणा, त्याबद्दल काय सांगाल?
1: ज्यावेळेस आपण फळबाग लागवडीचा विचार करत असतो

तर त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला तर आपली जमीन आपण बघितलेली असते आणि जमीन आपली कशी आहे त्यानुसारच आपण फळपिकाची निवड केलेली असते. मग त्यामध्ये जर समजा जमीन हलकी असेल तर त्या ठिकाणी आपण कोरडवाहू फळबागांचा विचार करतो. जर समजा आपल्याकडे जमीन चांगली असेल, मध्यम आणि भारी असेल आणि शाश्वत पाणी असेल तर आपण आंबा झालं, चिक्कू झालं याच्यासारख्या जे की जास्त म्हणजे पाणी लागणार आहेत अशा फळबागांचा आपण विचार करतो. जर आंबा

0: ठेवला आणि त्याच्याऐवजी जर आपण उत्पादन किती घेतो आणि खर्च कमी कसा करता येईल ह्याच्या दृष्टिकोनातून विचार करून जर फळपिकाची निवड करून अंतर तसं ठेवलं तर ते योग्य राहील असं मला वाटतं.
1: खड्डा घेणं जे आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: नाही, खड्डा घेणं गरजेचं आहे, परंतु कुठल्या पिकासाठी आहे? आंबा आहे, आंब्याचा जो मूळ आहे त्याला सोट मूळ म्हणतो आपण, ते खोल जाणार आहे आणि त्याच्यासाठी ते गरजेचं आहे. परंतु अंजीर जर आपण घेतलं तर अंजिराची मुळं हे सगळे वरच्या भागातच असतात, मग त्या वरच्या भागामध्ये खड्ड्याची गरज नाही असं मला वाटतं. आता ते विद्यापीठात जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक पिकासाठी आपल्याला खड्डा सांगितलेला आहे, परंतु जे शेतकऱ्यांचे आम्ही आता परवा मागच्या एक दोन तीन महिन्याखाली एक दौंड जे की आपला सासवड एरिया आहे तर त्या ठिकाणी आम्ही एक शेतकरी सहल करून गेलो होतो, तर त्या ठिकाणी पूर्ण मुळात जमिनीच्या वर दिसले आम्हाला आणि त्याच्यावर आच्छादन केलेलं दिसून आलं. म्हणलं हे असं का? ते म्हणलं ह्याच्यामुळं आम्हाला एकतर पाणी कमी लागतं आणि जी कॅनोपी आहे ती कॅनोपी डेव्हलपमेंट व्हायला चांगला मिळतो आणि उत्पादन जास्त मिळतं.
1: आणि चिकू पेरू सीताफळाच्या बाबतीत खड्डा घ्यावा लागतो का?
0: नाही, आपल्याकडच्या भागामध्ये खड्डा घेणं गरजेचं आहे, परंतु ते फळ पिकावर अवलंबून आहे.
1: पण खड्डा घेताना त्याच्यामध्ये असं सांगतात की काही इन्ग्रेडियंट्स टाका, काही घटक मिक्स करा आणि मगच रोपाची लागवड करा.
0: बरोबर आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस आपण खड्डा घेतो, खड्डा घेतल्यानंतर पहिल्यांदा ते निर्जंतुकीकरण करून घेतलं पाहिजे. मग त्यासाठी कीटकनाशक असेल, क्लोरोपायरिफॉस असेल किंवा इतर डस्ट जे आहेत, आता आपल्याला कोराजन म्हणजे जे हे आहे तर त्याची पण पावडर मिळायला लागली, तर ते पावडर जरी टाकली तरी आपल्याला ते निर्जंतुकीकरण किंवा हुमणी आळीचा बंदोबस्त आपल्याला करता येऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही शेणखत असेल, शेणखतामध्ये आपण ट्रायकोडर्मा टाकतो, त्याच्यामुळे बुरशीचं नियंत्रण तिथं होऊ शकते. आणि अशा पद्धतीनं खड्डा पुरेपूर भरल्यानंतर पहिल्या एक किंवा दोन पावसं पडल्यानंतर खड्डा परत आरतो आणि आरल्यानंतर म्हणजे खाली दबला जातो, तर त्याच्यानंतर पुन्हा माती टाकून सपाट केल्यानंतरच पिकाची लागवड करावी, जेणेकरून की मुळं डेव्हलप होत असताना त्या मुळांना इजा होणार नाही.
1: रोपांची लागवड करताना पिशवीतून रोप काढून लावत असताना इथं बऱ्याचदा काही शेतकऱ्यांच्याकडून पिशवी काढताना म्हणा किंवा लागवड करताना म्हणा तो ढेपसा फुटतो आणि त्याच्या मुळ्या उघड्या पडतात, तर ते टेक्निक आहे.
0: बरोबर आहे. तरी ह्याच्या अगोदर काय काळजी घेतली पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला लागवड समजा उद्या किंवा परवा करायची तर आज आपण त्या पिशव्या पूर्णपणे भिजवून घेतल्या पाहिजेत, की जेणेकरून की तो ज्यावेळेस लागवड करायची त्यावेळेस ती पिशवी जी आहे ती वरून दाबली गेली पाहिजे, जेणेकरून की जरी ती माती जरा थोडीशी ठिसूळ असली तरी ती घट्ट राहील की फुटणार नाही, आणि ती दाबल्यानंतरच मग पुन्हा नंतर लागवडीच्या ठिकाणी ती पिशवी घेऊन जाऊन ब्लेडनं एका साईडनं कापल्यानंतर तो चिखलाचा गोळा झालेला असतो त्याच्यामुळे तो फुटणार नाही आणि त्याच्यानंतरच मग लागवड करावी.
1: आता लागवड झाली, त्याच्या अगोदर त्याच्यात जे खत टाकायचे पावडरी टाकायच्यात ते सगळं झालं, आता लागवड झाली, लागवड झाल्यानंतर सध्या पाऊस आहे त्यामुळं वरून पाणी द्यायची गरज पडणार नाही, पण पाण्याची सोय तर करावी लागणार
0: आहे.
1: आणि नवीन तंत्रज्ञान असं सांगतं की ते ड्रिपनंच व्हायला हवी, त्याचं महत्त्व
0: सर्वात महत्त्वाचं काय आहे की पाणी आपण ज्यावेळेस पाटानं पाणी देत असतो त्यावेळेस मी शेतकरी बांधवांना एक विनंती मला असं करावीशी वाटते की पाटानं पाणी देत असतो ते नेमकं पाणी आपण जमिनीला देतो की पिकाला देतो हे ठरवलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस पाटानं पाणी देतो त्यावेळेस आपण जमिनीला पाणी देतो, वापसा आपण जमिनीचा बघतो, परंतु त्या पिकाला किती पाणी लागणार आहे, त्या पिकाच्या मुळापर्यंत पाणी जाणार आहे का बाहेरच पाणी जातं आहे ह्याची काळजी घेणे गरजेचं आहे. आणि जर समजा त्या पिकालाच पाणी द्यायचं असेल तर आपल्याला ड्रिपशिवाय पर्याय नाही, कारण ड्रिपनं काय होतं त्या मुळाच्या सानिध्यातच पाणी जातं आणि त्याच ठिकाणी पाणी जातं, इतर ठिकाणी न गेल्यामुळं पाण्याचा अपव्ययसुद्धा कमी होतो आणि जमिनीला पाणी देण्यापेक्षा पिकाला देण्याची संकल्पना चांगली होऊन जाते.
1: आता तुम्ही ड्रिपचं सांगता, खतं जे वरतून द्यायची आहेत मायक्रोन्यूट्रन्स द्यायची आहेत ते कशी द्यायची आणि किती प्रमाणात द्यायची?
0: आता याच्यामध्ये एक कसं होतं खतं देताना आपली चूक काय होते, आपण दोन दोन वेळेस खतं देण्यापेक्षा एकदाच खतं दिलेली चांगली असं म्हणतो, परंतु जर समजा आपल्याला 10:26:26 असेल, 12:32:16 असेल किंवा 1840 असेल किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल ह्याच्यामध्ये जर आपण मायक्रोन्यूट्रन मिक्स केलं आणि ती जर दिलं तर ते मायक्रोन्यूट्रन लागू होत नाही, पिकाला ते घेता येत नाही, त्याचं सल्फेट फॉर्ममध्ये ते जमिनीमध्ये स्थिर स्वरूपात होतं त्याच्यामुळे मायक्रोन्यूट्रन दिलेल्याचा आपल्याला फायदा होत नाही. त्याच्यामुळं मायक्रोन्यूट्रन देत असताना सेपरेट द्यावेत, एकतर ह्या खताबरोबर देऊ नयेत किंवा जर देत द्यायचे असतीलच तर युरिया किंवा पोटॅशसोबत द्यावेत, जेणेकरून की ते स्थिर होणार नाहीत आणि पिकाला लागोलाग उपलब्ध होऊन जातील.
1: भुजंगराव लोकरे सर,

0: आता फळबागेची लागवड केली आहे, अंतर तुम्ही म्हणता त्या प्रमाणात ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं साहजिकच आंतरपीक घेण्यासाठी वाव उरतो. कोणत्या फळबागेत आंतरपीक घेता येतं, कोणत्या फळबागेत घेता येत नाही आणि कोणती आंतरपिकं घेता येतात?
1: आता सगळ्यात महत्त्वाचं काय की सगळ्या आंतरपिकामध्ये आपल्याला सगळ्या पिकामध्ये आपल्याला आंतरपीक घेता येतं, परंतु
0: सगळ्या फळबाग
1: पण जर आपल्याला 2 ते 3 वर्षामध्ये त्या पिकाचं आपल्याला उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आंतरपीक घेऊ नये असं मी म्हणतो, मला वाटतं. याचं कारण कसं आहे की समजा आता बोरीचं पीक आहे, बरोबर आहे, बोरीचं पीक लागवड झाल्यापासून 1 वर्षाच्या आत उत्पादन चालू होतं. मग जर 1 वर्षाच्या आत उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर आपलं लक्ष ह्या बोरीच्या पिकाकडेच पाहिजे, त्या आंतरपिकाकडे नसायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आंतरपीक घेतो त्यावेळेस आपलं काय होतं, बोरीकडे दुर्लक्ष होतं आणि त्या ठिकाणी उत्पादन आपलं पुढं जातं, म्हणजे 1 वर्षानंतर पुन्हा वाढतं, कारण आंतरपीक घेतल्यामुळे ते आपण दुर्लक्षच होतं त्याच्याकडं. त्याच्यामुळं ज्या पिकाचं आपल्याला उत्पादन लागलीच घ्यायचं आहे त्यामध्ये आंतरपीक घेऊ नये असं माझं मला वाटतं.
0: आणि पहिल्या रोपं लहान आहेत त्यामुळं साहजिकच ते किडींना रोगांना बळी पडतात,
1: बरोबर.
0: आणि इथं आता फवारण्या ज्या आहेत त्या खूप काळजीपूर्वक करायच्या असतात, त्या रोगांच्या बाबतीत असतील किंवा किडींच्या बाबतीत असतील, त्या कशा करायच्या?
1: आता ह्याच्यामध्ये कसं आहे की जर यावेळेस आपल्याला उत्पादन आपल्याला घ्यायला अजून 1 वर्ष टाईम आहे, तोपर्यंत फक्त जर कीटकनाशकासाठी साधं सिम्पल निमार्क असेल किंवा रोगर असेल याची फवारणी दोन्ही मिक्स करून घ्या. आणि जर एखादं बुरशीनाशक घ्यायचंच असेल, कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा 22-10 असेल, असे एकदम साधी आणि कमी खर्चाचे वापरून जर आपण फवारणी केल्या तर त्या रोगावर आणि कीटकावर सुद्धा नियंत्रण मिळू शकतं.
0: लोकरे साहेब, तुम्ही आत्ता म्हणालात की बोरीचं उत्पादन हे वर्षभराच्या आसपास घेता येतं, त्याच्यानंतर इतर काही फळबाग आहेत, अंजीर आहे, पेरू मला वाटतं त्यात सुमारासुमार उत्पादन चालू होतं त्याचं, याच्यामध्ये पहिलं जे उत्पादन घ्यायचं आहे ते भरभरून घ्यावं की त्याची छाटणी करावी, त्याची विरळणी करावी आणि थोडं घ्यावं
1: काय? आता पहिल्या वर्षी आपल्याला उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्या झाडाची उंची पण मोठी झालेली नसते, मग त्या झाडाच्या उंचीच्या किंवा खोडाच्या आकाराला ते समोर ठेवून आपल्याला किती किलो याच्यावर घेता येईल किंवा किती फळाची संख्या आपल्याला त्याला ती त्याला झेपेल हा विचार करूनच ते पुढचं हे करावं. जर समजा पेरूचं झाड असेल आणि पेरूचं झाड आपल्याला काय की कमरेच्या एवढं असेल, जर कमरे एवढं जर झाड असेल आणि त्याला जर समजा आपण 20 किलो माल धरला तर ती योग्य होईल का? नाही. तर त्या ठिकाणी आपण 1-5 ते 10 किलोच माल घ्यायचा. पहिल्या वर्षी माल कमी मिळेल पण तुम्हाला माहिती होईल आणि त्या पिकाची वाढ व्हायला मदत होऊन जाईल.
0: याच्यामध्ये आणखी एक, फळ बागेची लागवड केल्यानंतर जे रोपं आहेत त्यांना आधार द्यायचा आहे,
1: बरोबर,
0: तो कधी द्यावा आणि कसा द्यावा?
1: फळबागेमध्ये ज्यावेळेस आपण आधाराची गोष्ट करत असतो तर आपण लागवड केल्यापासूनच त्याला आधार देणं गरजेचं आहे. आधार कुठपर्यंत दिला पाहिजे की जोपर्यंत आपण पहिलं पीक, आता समजा बोर असेल किंवा पेरू असेल, तरी पहिलं पीक जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आधार हा राहिलाच पाहिजे. याचं कारण असं आहे की त्याचे जे पहिल्या वर्षी आहे ते रूट सिस्टम अजून डेव्हलप जास्त झालेली नसते आणि त्याच्यामुळं वाऱ्याचा जो वेग असतो आणि फळं जर असतील तर झाड असं गोल फिरतं, तर ते गोल नाही फिरलं पाहिजे, ते एका ठिकाणी स्टेबल राहिलं पाहिजे, त्यामुळं आधार देणं ही गरजेचंच आहे.
0: आता वाऱ्याचा उल्लेख केला तुम्ही, फळबागेला वारारोधक किती महत्वाचे आहेत आणि सगळ्याच फळबागेसाठी वारारोधक महत्वाचे असतात का?
1: बरोबर आहे. नाही, वारारोधक तर आहेच, गरजेचं आहे, त्याच्याबद्दल विषय नाही, परंतु ते करत असताना सुद्धा आता बरेच जे झाडं आपण लावतो, काही झाडं अशी असतात की त्या साईडच्या 2 लाईनी आपल्या बागेच्या व्यवस्थित डेव्हलप होत नाहीत, का तर त्या झाडाच्या साईडनं मुळ्या भरपूर असतात बांधाच्याकडनं जे लावलेलं असतं, त्याच्यामुळं वारारोधक लावत असताना सुद्धा विचारपूर्वकच लावले पाहिजे जेणेकरून की आपल्या पिकाला जसा इफेक्ट झाला नाही पाहिजे,
0: म्हणजे सरळ मुळं जाणारी किंवा मुळं जास्त न पसरणारी वारारोधकी असा.
1: बरोबर आहे.
0: याच्यामध्ये फळबाग जी आहे ती लावल्यानंतर तुम्ही म्हणता तसं त्याला स्टँड लावल्यानंतर, आधार दिल्यानंतर आणि त्रास न होणारी वारारोधक लावल्यानंतर फळबाग व्यवस्थित टिकेल, पण क्रॉस ब्रीडिंग जे आहे, असं म्हणतात की आता केशर आंब्याची बाग लावली असेल तुम्ही तर त्याच्यात गावरान 2-3 आंब्याची झाडं असावी क्रॉस ब्रीडिंगसाठी, ते महत्त्वाचे आहेत, असं प्रत्येक फळबागेला आहे का?
1: नाही, असं काय आहे बरं का, प्रत्येक फळबागेला नाही परंतु बऱ्याच फळबागेमध्ये हे गरजेचं आहे. आता तुम्ही बरं झालं सांगितलं, आंब्यामध्ये जे आहे, आंब्यामध्ये 10 ते 15% आपल्याला ही मिक्स पाहिजेच, तरच त्याचं ते पूर्ण ते डेव्हलप व्हायला मदत होऊन जाते.
0: म्हणजे जे मिक्स पाहिजे ते गावरान आणि केशर,
1: ती व्हरायटी सोडून
0: दुसरी
1: केशर सोडून दुसरी व्हरायटी पाहिजे.
0: अच्छा,
1: मग त्याला

0: तर गावरानच किंवा हापूसच असावा असं नाही काही, त्या वेगवेगळ्या 15% वेगवेगळ्या व्हरायटी असतील तरी चालू शकतील, असं काही नाही की ती हीच असावं.
1: आणि इतर फळपिकांच्या बाबतीत?
0: इतर फळपिकांमध्ये नाही, तसं आंब्याला जसं आहे तसं इतर ह्याच्यामध्ये दिसून आलेलं नाही अजून, म्हणजे काही ठराविक ह्याला लागतं, सरसगट नाही लागत त्याच्यात.
1: आता तुम्ही सबंध धाराशिव जिल्ह्याच्या शेतीचा अभ्यास करताय, आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा आहे, पेरू आहे, डाळिंब पण बऱ्या प्रमाणात झालेलं आहे, चिकूची लागवड काही ठिकाणी झालेली आहे, सीताफळाची लागवड झाली मात्र आता थोडंसं त्याच्यामध्ये शेतकरी साशंक आहेत, जांभळी तितक्या मोठ्या प्रमाणात नाही. आता इतक्या शेतीचा अभ्यास केल्यानंतर या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या फळबागा आपल्याकडे व्यवस्थित?
0: नाही आता जे म्हणलं ना, समजा हे सगळ्या, आणि एक माझा मुद्दा सांगायचा राहून गेला, आपल्या जिल्ह्याचं वातावरण असं आहे की महाराष्ट्रातले जेवढ्या फळबागा आहेत तेवढ्या आपल्या ह्या वातावरणामध्ये येऊ शकतात.
1: वा,
0: म्हणजे असं नाही की बाबा द्राक्ष आहे पण आपल्याकडे येऊ शकत नाही, असं नाही. द्राक्ष पण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येतात आणि चांगल्या पद्धतीने एक्सपोर्टसुद्धा होतात.
1: धाराशिवपासून बार्शी रोडला मोसंबी आहे का?
0: मोसंबी आहे, तर सगळ्या प्रकारचे आहेत. फक्त काय आहे की ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमीन नाही किंवा ज्या जमिनीमध्ये चुनखडी नाही त्या ठिकाणी लिंबूवर्गीय चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. परंतु ही लागवड करत असताना अगोदर आपला माती नमुना तपासला पाहिजे, आपली जमीन पूर्ण तपासली पाहिजे की त्याच्यामध्ये चुनखडीयुक्त आहे की नाही, आणि जर थोड्याफार प्रमाणात असेल तर त्याला आपण कशा पद्धतीनं प्रतिबंध केला पाहिजे की जेणेकरून की पुढं तो ग्रीनिंग वगैरे येणार नाही, रोग जो आहे तो येणार नाही, जेणेकरून की पूर्ण झाड वाळून जातं.
1: आता सध्याच्या वातावरणानुसार जे की शासनाकडून माध्यमातून सांगण्यात आलं की अल निनोचा प्रभाव आहे आणि पाऊस हा तितकासा नाही जितका गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी होता, म्हणजे प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे, अशा वेळी ज्यांनी फळबागा लावलेल्या आहेत, उत्पादन चालू आहे, त्यांनी काय काळजी घ्यायची आणि ज्यांना नवीन फळबागा लावायच्या त्यांनी काय घ्यायची, म्हणजे थोराड फळबागेंचं काय करायचं आणि नवजात फळबागेंचं काय करायचं?
0: आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळबागेला सर्वात महत्त्वाची गरज आहे ती पाण्याची. ह्याच्यासाठी शाश्वत पाणी पाहिजे आणि शाश्वत पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये जर करायचं असेल तर त्याला शेततळ्याशिवाय पर्याय नाही. तर जे फळबाग लागवडीचे जे काही शेतकरी बांधव आहेत, जुने असतील नवे असतील, त्यांनी पहिल्यांदा प्रेफरन्स देऊन आपल्याला शेततळं अगोदर झालं पाहिजे, जेणेकरून की आपल्याला जरी पाणी कमी पडलं, विहिरीचं कमी पडलं असेल, बोरचं कमी पडलं असेल, तर त्यावेळेस आपल्याला हे शेततळ्यातलं पाणी, रिझर्व पाणी आपल्याला बँक बॅलन्स म्हणून वापरता आलं पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही हे केलं पाहिजे, शेततळं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला जे आहे त्या प्रत्येक फळबागेला आपल्याला आच्छादन करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आच्छादन करणार नाही तोपर्यंत पाणी हे बाष्पीभवनातून जाणार आहे, आच्छादन केल्यानंतर पाण्याची गरज कमी लागते, बाष्पीभवनाचं पाणी तिथल्या तिथं अडवलं जातं. ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे जेणेकरून की आपल्याला पुढच्या काळामध्ये अल निनोचे आता सध्या जे काही हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते उपयोगाला येऊ शकतं.
1: थोडक्यात आता फळबागा लावायच्या असतील तर अगोदर पाण्याची सोय करावी लागेल आणि ज्यांच्याकडे मोठ्या फळबागा आहेत त्यांनी देखील आता जर सोय केली नसेल तर शेततळ्याची सोय करावी लागेल आणि शेततळ्यासाठी शासकीय स्तरावरून मदत पण दिली जाते. तेव्हा शेतकरी बांधवांनो, एक लक्षात घ्या की फळबागेची लागवड करायची असेल तर आपल्याला अगदी सुरुवातीच्या मशागतीपासून सुरुवात करावी लागेल आणि त्याही पूर्वी आपल्याला माती परीक्षण करून घ्यावं लागेल की आपल्या मातीमध्ये जी फळबाग घ्यायची आहे त्यासाठी अनुकूल घटक आहेत का आणि नाहीत का, नसतील तर ते वरून समाविष्ट करावे लागतील आणि योग्य वातावरण, मार्केटचा अभ्यास करून फळबागेचं उत्पादन घ्यावं लागेल. आज आपल्या कृषी कार्यक्रमात भुजंग लोकरे साहेब आले, त्यांनी आपल्याला फळबाग लागवडीसंदर्भात, त्याच्या व्यवस्थापनासंदर्भात माहिती दिली, त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही ऐकलीत नवीन फळबाग लागवड याविषयी श्रुत भुजंग लोकरे, उपकृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: मंडळी घरशिवार कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आरोग्य सल्ला. हे सदर यामध्ये आज ऐकूया रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर रेखा टिके यांनी सांगितलेल्या माहितीचा 5वा भाग.
1: मॅडम, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
1: तुम्ही डॉक्टर मंडळी, आम्हा रुग्णांना

0: तपासताना आमचा HB तपासता आणि HB कमी जास्त पुरुषांचा एवढा असायला हवा, स्त्रियांचा एवढा असायला हवा असं सांगता, तर HB काय आहे आणि याचं महत्व कसं असतं?
1: HB म्हणजे त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो अॅनिमियाचं. पुरुषांमध्ये जो HB आहे तो 13 जास्त हवा, महिलांमध्ये 12 जास्त हवा आणि मुलांमध्ये 11 जास्त हवा, म्हणजे हे प्रमाण आहे नॉर्मली एवढं प्रमाण असायला पाहिजे. आता याच्यामध्ये प्रकार आहेत की माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर, म्हणजे सामान्य, मध्यम आणि अतितीव्र स्वरूपाचा जो अॅनिमिया आहे. तर याच्यामध्ये प्रमाण आहे, 7 जर हिमोग्लोबिन कमी असेल तर गंभीर स्वरूपाचा अॅनिमिया आहे, 7 ते 10 जर असेल तर त्याला मध्यम स्वरूपाचा म्हणू, आणि 10 जर जास्त असेल HB तर त्याला आपण सामान्य स्वरूपाचा अॅनिमिया म्हणू. तर रक्तातील प्रमाण HB किती कमी आहे याच्यावरती पुढचं ट्रीटमेंट अवलंबून आहे.
0: म्हणजे HB वाढवायचं असेल तर आहार व्यवस्थित ठेवावा लागेल, विहार व्यवस्थित ठेवावा लागेल. आता आहार विहाराचा विषय निघाला आहे, आहाराबद्दल मगापासून तुम्ही सांगताय, पण विहार, थोडक्यात व्यायाम आणि अॅनिमिया यांचा काही संबंध जोडता येईल का आपल्याला?
1: अॅनिमियावाल्या व्यक्तीनी जास्त व्यायाम करू नये, आणि जर व्यायाम व्यवस्थित केला तर अॅनिमिया होणार नाही.
0: हे कसं कॉम्प्लिकेटेड झालं आता हे थोडस विस्तृत सांगा.
1: याच्यामध्ये कसं आहे की रोज जी आपली दिनचर्या असते त्याच्यामध्ये प्रत्येकाने किमान 20 तरी व्यायाम केला पाहिजे, ऍटलीस्ट चाललं तरी पाहिजे, योगा केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. पण एखाद्या व्यक्तीला जर अॅनिमिया असेल, त्याच्यामध्ये ऑलरेडीच रक्त कमी आहे, ऑक्सिजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी कमी आहे, त्यांनी जर व्यायाम केला तर व्यायामामध्ये ऑलरेडी ऑक्सिजन आपल्याला जास्त लागतो, रक्तप्रवाह जास्त लागतो, पण अशा व्यक्तीने जर व्यायाम केला तर त्याचे दुष्परिणाम अजून जास्त वाढू शकतात.
0: थोडक्यात व्यक्तीने अगोदर आपला अॅनिमिया दुरुस्त करावा, HB वाढवावा आणि त्यानंतर व्यायाम करावा, आणि जे आता चांगला व्यायाम करतायत त्यांनी त्याच्यात खंड पाडू नये.
1: बरोबर.
0: आता अॅनिमिया झाला आहे का नाही हे तुम्ही रक्ताची एक तपासणी करून जाणून घेता, पण या एका तपासणीवरच अवलंबून राहता की आणखीन काही वेगवेगळ्या तपासण्या?
1: नाही, त्याच्या अजून वेगवेगळ्या तपासण्या आहेत, कारण अॅनिमियाचे भरपूर प्रकार आहेत, त्याच्यानुसार आपण करतो. पण सगळ्यात बेसिकली की रक्ताचं प्रमाण किती हे बघण्यासाठी आपण CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट ही टेस्ट करतो. त्याच्यानंतर आपण पेरिफेरल ब्लड स्मेअर, रक्ताच्या पेशी कशा आहेत त्याच्यात काही दोष आहे का ते बघतो. स्टूल एक्झामिनेशन म्हणजे संडासची तपासणी आपण करतो की काही व्याधी आहेत का, जंत वगैरे आहेत का ते बघण्यासाठी. त्याच्यानंतर आपण LFT लिव्हर फंक्शन टेस्ट करतो, किडनी फंक्शन टेस्ट करतो, बोन मॅरो एक्झामिनेशन करतो, आयरन प्रोफाईल करतो, कोगुलेशन प्रोफाईल करतो, अशा बऱ्याच तपासण्या आहेत.
0: ज्या व्यक्तींना अॅनिमिया झालेला आहे, आता तुम्ही माघाशी काही फळांची नावं सांगितली, परंतु खास अॅनिमियासाठी स्पेसिफिक फळं काही सांगता येतील का? जसं की आता बीट एक मी ऐकलेलं आहे,
1: बरोबर,
0: आणखीन काही?
1: बीट आहे, आणि रक्त वाढण्यासाठी आपल्याला विटॅमिन सी हे खूप महत्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये विटॅमिन सी म्हणजे आंबट, ज्या पदार्थामध्ये आंबटपणा आहे, ग्रेप्स आहेत, द्राक्ष आहेत, लिंबू आहे, संत्र्या वगैरे आहेत, असे जे पदार्थ आहेत ते जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. तसेच गुळ आहे, पेंड खजूर आहे, ते खाल्लं पाहिजे. गुळ शेंगदाण्याचे लाडू वगैरे खाल्ले पाहिजेत. आणि आपल्याकडे पूर्वी असं होतं की जेव्हा आपली आई म्हणा किंवा घरातील मोठी व्यक्ती स्वयंपाक करायची तेव्हा
0: मंडळी घरीश्वर कार्यक्रमांतर्गत आरोग्य सल्ला या सदरात आत्ता तुम्ही ऐकलीत रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी धाराशिव येथील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर रेखा टिके यांनी सांगितलेल्या माहितीचा 5 भाग. घरशिवार हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवरील आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आता कार्यक्रमात यानंतर आपण जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अत्यल्प आणि तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 32 तर किमान तापमान 22 राहू शकतं. उद्या आकाशाची स्थिती एकदम स्वच्छ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 70% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 59% राहू शकते. सोबतच त्यांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की उद्या वारा पश्चिम दिशेने ताशी 19 वेगाने वाहील. तर मंडळी हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त

तर झाला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशाताई खाडीलकर यांच्या स्वरामध्ये आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना. भक्तिरचना आहे राजेंद्र अत्रे यांची.

मंडळी, घरशिवार कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलीत राजेंद्र अत्रे लिखित भक्तिरचना आशाताई खाडीलकर यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं आनंदी विकास यांचं. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या घरशिवार कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत आमची जाहिरात प्रसारण सेवा.
2: चाटला बॅटनी सेंटरचा आषाढम सेल. तसे सोलापुरात सोलापूर बॅटनी सेंटर सोलापूर.
3: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 दिव्य स्वातंत्र्य भारताचे. दिव्य स्वातंत्र्य भारताचे.
4: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 0-24-72-22-40-39.
1: श्रोतो, एक निवेदन. उद्या सकाळी 10 आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल फिजिओथेरपी उपचार पद्धतीचे फायदे. याविषयी धाराशिवतील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सागर सूर्यवंशी यांची दौलत निपाडीकर यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन संपलं.
6: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया.
7: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
6: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या.

0: ओलांडातील उंबरठा घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी। ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा। मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर।
1: FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत।
2: मुंबई केंद्र यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 8:15 पुरी इथं होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू।
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई। भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
4: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे। या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले। उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला। राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली। रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला।
3: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली। भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे। भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे। या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योग मंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे। हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला। या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष

0: निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन यंत्रसामुग्री आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
1: आज जो कॅबिनेट ने अप्रूव किया है मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड रुपीज का है. 5 इयर्स का ड्युरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इन्सेंटिव्स रखे गए, क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स है जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वेमार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
2: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत दुसरं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद काजल मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथं

0: भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप नावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्यपदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया जाहिरात प्रसारण.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: चौथला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
4: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
5: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
6: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
7: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
7: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन, बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
8: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
9: वाह क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
8: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
9: अटी लागू.
10: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
1: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया विठ्ठल महिला भजनी मंडळ काजळा तालुका धाराशिव यांनी गायलेले अभंग.
11: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत विठ्ठल महिला भजनी मंडळ काजळा तालुका धाराशिव यांनी गायलेली अभंग आणि गवळणी. गायिका आहेत सुरेखा शुक्राचार्य शेंडगे, सुनंदा कल्याण राऊत, संगीता संजय सुरवसे, जयश्री पोपट शिंदे, सहगायिका निर्मला व्यंकट शिंदे, मनीषा सतीश कदम, सुभद्रा दत्तात्रय सुतार, संगीत साथ हार्मोनियम भैरुनाथ शेरकर, तबला पांडुरंग धर्मा ओहाळ, टाळ सुनीता कमलाकर पाठक, स्मिता संजय पाठक आणि अश्विनी शिरीष देशपांडे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

विठ्ठल महिला वैष्णी मंडळ काजळा तालुका धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आपण ऐकताय. श्रोतू, यासोबत आजचा लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर ठीक 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो रात्रीचे 10 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्र फरमाईशवर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रकीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोरी खुर्द जिल्हा जालना येथून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, सौ जग्गुताई राजे जाधव, सौ साक्षीताई राजे जाधव। ऐकूया यांच्या मनपसंतीचं हे गीत।

श्रोते कार्यक्रमात ऐकूया आशा या चित्रपटामधील गीत. या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट येळगुडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे प्रसिद्ध कांबळे एकता कांबळे आणि मेघना कांबळे यांनी.

श्रोतो कार्यक्रमात ऐकूया अग्निपथ या चित्रपटामधील गीत. गायक कलाकार आहेत अजय गोगावले, संगीत अजय अतुल यांचं, गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी आणि संजय जोशी.

अग्निपीत या चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया. हरद कौर यांच्या स्वरामध्ये मयूरपुरी यांचं गीत. आणि या गीताची पसंती कळवली आहे वरुडा जवळकायतून महिंद्र सरकटे, विजया सरकटे आणि मिलिंद सरकटे यांनी.

श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकूया बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलं सिद्धार्थ गरिमा यांचं गीत. संगीतकार आहेत सचेत आणि परंपरा आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेडतून प्रकाश जैन, संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन.

ओ माय गॉड, या चित्रपटासाठी मी कासिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं गीत. संगीतकार आहेत हिमेश रेशमिया आणि या गीताची पसंती कळवली आहे. विठ्ठल मंदिर चौक बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया आणि प्रदीप पगारिया यांनी.

श्रोतो, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया छावा या चित्रपटासाठी AR रहमान आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं इरशाद कमील यांचं गीत. संगीतकार आहेत AR

आणि या गीताची पसंती कळली आहे बणाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून सुप्रिया ओंकार विद्या आणि साईनाथ यांनी.

विंदर सिंग यांनी गायलेलं गीत. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर आणि अश्विनी भुतेकर.

श्रोते कार्यक्रमात यानंतर ऐकूया. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगरदेवे, रमाताई डोंगरदेवे, सीमाताई डोंगरदेवे आणि दीक्षाताई डोंगरदेवे यांच्या मनपसंतीचं गीत.

श्रोतो, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमात आता ऐकूया तानाजी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग यांनी गायलेलं अनिल परमा यांचं गीत. संगीतकार आहेत अजय अतुल आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्कामी परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरीतून उस्मान शेख फौजी, सायरा बाणू शेख, करिश्मा शेख आणि बाबा शेख.

श्रोतो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया जो बोले सोनिहाल या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग यांनी गायलेलं देव कोल्ली यांचं गीत. संगीतकार आहेत आनंदराज आनंद आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिक्का, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिक्का बिरक.

जो बोले सोनी आलिया चित्रपटासाठी सुखविंदर सिंग यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीतासोबतचा हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी बातमी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमी आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.